त्या गोष्टीकडे बघण्याची जी आपली नजर असते त्या नजरेला आपण इतकं मर्यादित ठेवलेलं असतं, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपल्याला जितकं माहिती आहे तोच आपला दृष्टिकोन आहे, तेच आपल्याला सांगायचं आहे असं आपल्याला वाटत असतं. पण जर आपण आपल्याकडे असलेलं ज्ञान किंवा आपल्याला मिळत असलेलं ज्ञान हे जर वाढवत गेलो, कुठलंही ज्ञान असू शकतं, ते पुस्तकाबद्दल आपण बोलत नाही हो, ज्ञान हे आपल्याला कुठूनही मिळू शकतं. ते ज्ञान जर आपण वाढवत गेलो तर आपल्या मेंदूचा किंवा आपल्या बुद्धीचा त्याच्यामध्ये परिवर्तन होण्यासाठी खूप छान उपयोग होऊ शकतो त्या ज्ञानाचा. आणि मग आपल्या दृष्टिकोनामध्ये सुद्धा बदल होतो, अनेक गोष्टी आपल्यामध्ये बदलत जातात. जे कदाचित 5 वर्षापूर्वी आपल्याला वाटत होतं ते आता वाटत नाही, किंवा जसे आपण 10 वर्षापूर्वी होतो तसे आता आपण राहत नाही. एक गोष्ट ह्या निमित्ताने सांगावीशी वाटते की कधीकधी बघा, आपल्याबद्दल किंवा आपण दुसऱ्याबद्दल बोलत असताना पटकन असं म्हणून जातो की तो आधीसारखा राहिला नाही आता, किंवा ती आधीसारखी राहिली नाही. बदल हेच शाश्वत सत्य जर असेल तर एखादी व्यक्ती जी 2 वर्षापूर्वी होती, 5 वर्षापूर्वी होती, 10 वर्षापूर्वी होती, तीच आजही तशीच असावी अशी आपलीच अपेक्षा किंवा इतरांची आपल्याकडून असणारी अपेक्षा हीच मुळात आपल्याला त्याच्याबद्दल विचार करायला पाहिजे, नाही का? चूक बरोबर यामध्ये आपण कधीच जात नाही, पण ह्या गोष्टीचा आपण विचार करायला हवा. जर आपल्या शारीरिक दिसण्यामध्ये, बाह्य दिसण्यामध्ये दर काही वर्षांनंतर बदल होत असेल आणि तो जाणवण्या इतका असेल, तर आपल्या वागण्यामध्ये, आपल्या स्वभावामध्ये, आपल्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये 100% बदल होऊ शकतो 10 वर्षांनंतर, आणि एक वेगळी व्यक्ती म्हणून आपण समोर येऊ शकतो. मग समोरच्याने आपला स्वीकार करताना किंवा आपण समोरच्याचा स्वीकार करत असताना कोणत्या स्वरूपाचा स्वीकार करायचा आहे? आत्ता जो बदल झालेला आहे त्याचा, की अरे तू आधी असा नव्हतास, किंवा अरे तू आधी अशी नव्हतीस, तोच विचार करत राहायचा आहे. याला एक्सपान्शन असं आपण म्हणू शकतो, याला विशालता ह्याबद्दल असं म्हणू शकतो की समोरची व्यक्ती 10 वर्षापूर्वी तशी नव्हती, 5 वर्षापूर्वी तशी नव्हती, पण आता ती जशी आहे तसा तिचा स्वीकार करणं हे सुद्धा विशालतेचंच लक्षण आहे. किंवा ध्यानामुळे, मेडिटेशनमुळे ही विशालता स्वीकारण्याची, समोरच्याला तो जसा आहे किंवा जसा झाला आहे त्या प्रकारे ती क्षमता आपल्यामध्ये निर्माण होऊ शकते. याबद्दल सुद्धा आपले नक्कीच काहीतरी अनुभव असतील, कारण हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की अरे तो बदलला आहे किंवा ती बदलली आहे, हेच तर शाश्वत सत्य आहे.

आणि आता आजच्या वंदन कार्यक्रमामध्ये शेवटचं विधान आजच्या कार्यक्रमातलं आजच्या विषयाचं ऐकवणारे. खरं तर हा विषयच मुळात इतका विशाल आहे की त्याबद्दल आपण वेगवेगळ्या गोष्टी आपल्याच स्वभावाच्या जोडून खूप मोठा कार्यक्रम त्याच्याबद्दल करू शकतो, त्याच्यावर आधारलेला असू शकतो. पण जाता जाता हे विधान असं सांगतं की एक्सपान्शन स्वतःचं करून घेणं किंवा स्वतःमध्ये ती विशालता आणणं ही एकाएकी घडलेली गोष्ट असूच शकत नाही किंवा आपोआप घडलेली गोष्टसुद्धा असू शकत नाही. त्याच्यासाठी आपण कळत नकळत घेतलेले काही निर्णय असतात की हो माझ्यामध्ये मला हे घडवून आणायचं आहे, हो मी हे ठरवलेलं आहे, मी असं केलं तर असं होईल. हे अनेक निर्णय कळत नकळत आपण घेतलेले असतात आणि त्याच्यातून आपल्याला जी हवी असते किंवा जी साध्य करायची असते ती विशालता किंवा ती ते एक्सपान्शन आपण साध्य करण्याच्या प्रवासावर असतो असं एके ठिकाणी म्हटलेलं आहे. हाच आजच्या आपल्या कार्यक्रमाचा शेवटचा विचार असणार आहे. अजूनही भक्तिरचना आहेत आणि अगदी

आणि आता जाता जाता कोण कोण सहभागी झालं होतं पटकन सांगणार आहे. हार्दिक मेहर, भीमराज मेहर, शिरीष कळसकर, आत्माराम खराडे, किरण चौधरी, विद्या गिजरे, त्यानंतर आपल्याला गणेश मगर यांचा मेसेज आहे, कांचन रानडे, खनिका भगत, शिवाजी दळवी, मीता, त्यानंतर आपल्याला नागेश पै आणि ज्योती पै यांचा मेसेज आहे, के राघव कुमार यांनीही मेसेज केला आहे, प्रज्ञा मानकामे, हरिश्चंद्र पाटील यांचा मेसेज आला आहे, प्रिया फाटक, प्रशांत मराठे, अनंत कानडे, गजानन खरे, दत्तात्रय अडत यांचा मेसेज आहे, सुनीता उत्तुरकर, त्यानंतर श्रीपाद पवार यांनी मेसेज केला आहे, दीपक लेले, अंधेरीहून अरुण घोगळे यांचा मेसेज आहे, आदिती आणि बापू जुवाटकर, चंद्रशेखर मुळेकर, नम्रता सावंत, सुप्रिया रायकर, त्यानंतर साताऱ्याहून श्रीनिवास कुलकर्णी यांनी मेसेज केलेला आहे, सुमेधा परांजपे, अंकुर यांनी मेसेज केला आहे, प्रशांत सावंत, किशोर पेडणेकर, नितीन स्वामी, त्यानंतर सप्रे सरांचा मेसेज आहे आपल्याला, त्यानंतर आपल्याला मेसेज आलेला आहे श्रीकांत गोखले यांचा, स्वाती कुलकर्णी, लक्ष्मी मडकईकर यांचाही आपल्याला मेसेज आलेला आहे, विकास आणि राजश्री कुलकर्णी यांनी मेसेज केला आहे, रत्नाकर ढगे यांनीसुद्धा मेसेज केलेला आहे, प्रकाश कुलकर्णी, त्यानंतर बरेच मेसेज आहेत, मिलिंद शेटे यांनी मेसेज केला आहे, तुळजापूरहून संतोष महाजन, शकुंतला महाजन, मेघना आगाशे, आनंद परब, त्रिंबक कुलकर्णी यांनी मेसेज केलेला आहे, श्रेया गोखले, सुरेखा पाटील, ह्या सगळ्या मंडळींनी कार्यक्रमात आत्ता जाता जाता मेसेजेसच्या माध्यमातून त्यांचा सहभाग नोंदवला. मनापासून धन्यवाद. आणि आता जे नवीन श्रोते ह्यानंतर जोडले जाणार आहेत पुढल्या कार्यक्रमांमध्ये, त्यांचा जरूर मी उल्लेख करीन. संयोगिता बापट यांनीसुद्धा आपल्याला मेसेज केलेला आहे. धन्यवाद. आणि आता वंदन कार्यक्रमात आपण इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूया 6:05 रेनबो फंडेच्या पूर्वार्धामध्ये. हे गाणं संपेल त्यानंतर

पूर्वार्धामध्ये मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आपण 8 वाजेपर्यंत एकमेकांच्या बरोबर असणार आहोत. सगळ्यांना शुभ सकाळ. आत्ताच जर कोणी रेडिओ लावला असेल तर रेनबो फंडेचा पूर्वार्ध सुरू झाला आहे. वेगवेगळ्या विषयांवर आपण बोलत असताना भावगीतांचा जादूगार आपण म्हणूया, ज्यांचा आवाज गेली अनेक वर्ष आपण ऐकतो आहोत आणि त्यांनी गायलेल्या भावगीतांमध्ये आपण हरवून जातो नेहमीच, कारण तो आवाजच तसा आहे. त्या आवाजाबद्दल पूर्वार्धामध्ये थोडंसं बोलणार आहोत. पद्म मानकरी असतील अगदी जाता जाता आणि मग उत्तरार्धामध्ये इतर जे थोडेसे दिनविशेष आहेत आणि एक विषय आहे छानसा आपल्या आवडीचा, आनंदी राहण्याचा मार्ग कोणता, तेही उत्तरार्धामध्ये सांगणार आहे. असं सगळं असणार आहे आणि त्याबरोबरीने सुंदर सुंदर गाणीसुद्धा असतील. गाण्याने सुरुवात करूया आणि त्यानंतर हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज असणार आहे.

आणि आता ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश अंशतः ढगाळलेलं राहिलं. कमाल तापमानाची नोंद कुलाबा इथे झाली 35 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथे 34 अंश सेल्सिअस. किमान तापमानाची नोंद कुलाबा इथे झाली 27 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथे 28 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे नोंदवली गेली 78%, सांताक्रूज इथे नोंदवली गेली 77%. येत्या 24 तासांकरता मुंबई शहर आणि उपनगरासाठी हवामानाचा अंदाज असा आहे. सकाळच्या वेळात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील आणि त्यानंतर दुपारी आकाश निरभ्र होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. या काळात कमाल तापमानाची नोंद 35 अंश सेल्सिअस आणि किमान तापमानाची नोंद 27 अंश सेल्सिअस इतपत राहण्याची

ही शक्यता आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी हवामानाचा कोणताही इशारा किंवा सूचना नाही. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसाठी येत्या 24 तासांकरता हवामानाचा अंदाज स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त हवामान असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. आत्ताच आपण ऐकलात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी 107.1 MHz वर.

0: श्रीमन्महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आईवडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो।

मराठी भावगीतांचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला ह्या आवाजावर, अरुण दाते यांच्या आवाजावर आपल्यापैकी प्रत्येकाने इतकं प्रेम केलं आहे, तो आवाज आपल्यापर्यंत जेव्हा पोहोचतो तेव्हा त्या गाण्यातले सगळे भाव आपल्यापर्यंत पोहोचत असतात. आज अरुण दाते यांची जयंती आहे आणि आपलं जेव्हा भावसंगीताचा आपण विचार करतो, भावगीतांच्या विश्वाचा विचार करतो, तेव्हा इतकी अजरामर गीतं त्यांची आहेत. खरं तर सगळीच्या सगळी आजच्या कार्यक्रमात या सकाळच्या सत्रामध्ये समाविष्ट करता येणं शक्यच नाही, इतकी गाणी आहेत. आणि आज दिवसभर आपण त्यांची छान छान गाणी ऐकणारच आहोत. जास्तीत जास्त गीतं आजच्या कार्यक्रमात ह्या सत्रात मध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि इथून पुढे अरुण दाते यांचा आवाज जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला तो कसा वाटतो, आपल्यापर्यंत तो कसा पोहोचतो, एक रसिक म्हणून आपण त्यांची गाणी ऐकताना काय काय विचार करतो, कशी ती आपल्यापर्यंत येतात, काय त्याच्यातून आपल्याला सापडतं नेहमी, याबद्दल बोलणार आहोत. अरुण दाते यांची आज जयंती आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या गीतांनी, त्यांच्या आवाजाने आपलं भावविश्व समृद्ध केलं आहे. तर त्याबद्दल, त्या गाण्यांबद्दल, त्यांच्या आवाजाबद्दल आजच्या रेनबो फंडेच्या पूर्वार्धामध्ये आपण थोडंसं बोलणार आहोत.

या गाण्यामध्ये ती जी ओळ आहे नको ना रागाने पाहू असं म्हटल्यानंतर तो राग कसा राहील सांगा बरं. त्या आवाजामधली जी मृदुता आहे, आर्जव आहे, मार्दव आहे, लाघवीपणा आहे, प्रेम आहे, तो आपल्यापर्यंत पोहोचतोच आणि मग संपूर्ण गाण्याची भावना ही आपल्या मनापर्यंत येते, मनाला भिडते. आणि असाच काहीसा परिणाम अरुणदाते यांनी गायलेल्या प्रत्येक गाण्याचा आपल्यावर होतो. जसं काव्य, जसं काव्यातले शब्द, त्याप्रमाणे त्याच्या भावना आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवल्या आणि भावनांच्या बाबतीतसुद्धा त्यांच्या गाण्यांनी आपल्याला खूप समृद्ध केलं.

0: आकाशवाणी ऍट 19 निमित्ताने आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण। सूर गौरव।

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती। आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95।

शुक्रतारा मंदवारा ह्या गाण्या हे गाणं अरुंधते यांच्या कारकिर्दीतलं एक माइलस्टोन गाणं आहे असं आपण अगदी सहज म्हणू शकतो. सुधा मल्होत्रा यांच्याबरोबर हे रेकॉर्डिंग झालं असलं ओरिजिनल, तरीसुद्धा नंतर जे वेगवेगळे कार्यक्रम अरुंधते यांनी केले, रंगमंचीय जे कार्यक्रम केले, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गायिकांबरोबर त्यांनी हे गाणं सादर केलं. हजारो कार्यक्रमांमध्ये ते गाणं सादर केलेलं आहे आणि प्रत्येक वेळेला रसिकांपर्यंत त्या गाण्यातल्या भावना आणि त्या गाण्यातला ताजेपणा पोहोचत असे असा रसिकांचा सुद्धा अनुभव आहे. या गाण्याविषयी असंही सांगितलं जातं की जेव्हा ते गाणं रेकॉर्ड झालं होतं तेव्हाच त्या गाण्याबद्दल असं म्हटलं होतं की हे गाणं इतिहास घडवणार, आणि खऱ्या अर्थाने या गाण्याने इतिहास घडवला. अरुणदाते हे नाव घराघरात पोहोचलं, सगळ्यांच्या आवडीचं झालं, लाडकं झालं, आणि त्यांनी गायलेली सगळीच गाणी मग आपल्या मनापर्यंत पोहोचलेली आहेत. म्हणजे या गाण्याबद्दल असंही आहे की जेव्हा या गीताला 50 वर्ष झाली होती, तुम्हाला सुद्धा आठवत असेल की या गीताला जेव्हा 50 वर्ष झाली होती तेव्हा सुद्धा त्याचे विशेष कार्यक्रम केले गेले होते. इतकी ह्या गाण्याची लोकप्रियता होती आणि त्या काळामध्ये हे दोन्ही आवाज आणि एकंदरीत त्याचे शब्द, ही चाल, ही फार जादूई अशी वाटली होती सगळ्या रसिक श्रोत्यांना, रसिक प्रेक्षकांना, ज्यांनी प्रत्यक्ष हे गाणं ऐकलं होतं अरुणदाते आणि सुधा मल्होत्रा यांच्या स्वरामध्ये. त्या सगळ्यांना हे एक जादूई काहीतरी घडतंय, एक जादूई वातावरण आपल्या पुढे झालेलं आहे अशीच काहीशी भावना निर्माण झाली होती आणि प्रचंड लोकप्रियता या गाण्याला मिळाली होती आणि घराघरात अरुणदाते हे नाव पोहोचलं होतं.

0: नमः गणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।

अरुण दाते यांची आज जयंती आहे आणि त्यांची काही गीतं खरं तर गाण्यांचा खजिना आहे आपल्याकडे, पण त्यातली काही गाणी आज आपण ऐकतो आहोत आणि त्या भावगीतांमध्ये हरवून जातोय. हा मखमली आवाज आपल्यापर्यंत जेव्हा पोहोचतो आणि आपण ती गाणी ऐकतो तेव्हा त्या प्रत्येक कवितेमध्ये जे सांगितलेलं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचत असतं. ते स्वतःच असं म्हणायचे की भावगीत जेव्हा किंवा कोणतंही गाणं एखादा रसिक श्रोता जेव्हा ऐकतो तेव्हा त्यातल्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचणं फार आवश्यक आहे. ते शब्द जे लिहिलेले आहेत त्याला जी चाल बांधलेली आहे त्यातून एक भावविश्व उभं राहतं आणि त्या भावना श्रोत्यांपर्यंत ऐकणाऱ्यांपर्यंत पोहोचणं ही गायकाची सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी असते आणि त्यांनी ते करायचं असतं. आणि अरुणदाते यांची गीतं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आत्ता जी काही रोमॅन्टिक गाणी ऐकली, आत्ता जी काही अशी थोडीशी मानवेळावनीसारखं जे गाणं ऐकलं ते, किंवा भातुकलीच्या खेळामधले हे गाणं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा त्याच्यामध्ये जी एक फिलॉसॉफी सांगितली आहे ती आपल्यापर्यंत पोहोचते. या जन्मावर या जगण्यावर हे गाणं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्या मनामध्ये किंवा आपल्या एकंदरीत आयुष्यात जर मरगळ आली असेल किंवा असं वाटत असेल की काय उरलंय आता, तर ते गाणं ऐकल्यानंतर मनाला उभारी मिळते. इतक्या सुंदर प्रकारे अरुण दाते यांनी त्या भावना आणि ते शब्द, त्या शब्दांमागे जे सांगायचं आहे कवींना संगीतकाराला ते आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवलेलं आहे. आणि आपण अरुणदाते यांची गाणी आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सातत्याने ऐकत असतो, पण अशी सलग जेव्हा आपण ऐकतो तेव्हा त्याचा परिणाम किंवा आपण हे सगळं जे म्हणतो आहोत की आपलं भावविश्व त्यांच्या गाण्यांनी समृद्ध केलं आहे, त्या भावना आपल्यापर्यंत खूप सहज पोहोचतात आणि ही अजरामर गाणी आहेत, त्याचा प्रत्यय आपल्याला जेव्हा आपण सलग त्यांची वेगवेगळी गाणी ऐकतो तेव्हा, आत्तासुद्धा जी गाणी आपण ऐकली त्या प्रत्येक गीतामधली गोष्ट, त्या प्रत्येक गीतामध्ये कवींना संगीतकारांना जे सांगायचं आहे ते खूप वैविध्यपूर्ण होतं आणि ती विविधता आपल्यापर्यंत अशी सलग गाणी जेव्हा आपण एखाद्या कलाकाराची ऐकतो तेव्हा पोहोचतं, ते वैविध्य पोहोचतं आणि मग आपण सहज म्हणून जातो की काय ग्रेट कलाकार आहे, काय ग्रेट आवाज आहे, किती सुंदर आहे, किती भावपूर्ण आहे, किती आपल्याला मिळालं आहे ह्या सगळ्या गाण्यांमधून, असं सहज आपल्या मनात येतं किंवा आपण म्हणून जातो. गाणं ऐकूया आणि मग त्याच्यानंतर पद्म मानकरी ह्या आपल्या मालिकेकडे आपण, त्याच्याबद्दल आज बोलणार आहोत, आज कोणाविषयी ते तेव्हा सांगेल.

आज अरुण दाते यांचा जन्मदिन आणि म्हणून त्यांची काही गीतं आजच्या ह्या सकाळच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकली आणि मी म्हटलं तसं की दिवसभरात आपण त्यांची आणखीही सुंदर सुंदर गीतं ऐकणार आहोत. आत्तापर्यंत महेंद्र, रत्नाकर सोहनी, चित्रा मांडके, अरुण आणि अपर्णा गावकर, हेमंत लेले, संध्या गावकर, त्यानंतर संपदा भाटवडेकर, ज्योती चौधरी, रेवती सरनाईक, रवींद्र सरनाईक, शिवाजी करंडे, मंगेश घरत आणि अजूनही बरेच श्रोते आपल्याला मेसेजेस करत आहेत आणि त्यांची प्रतिक्रिया प्रतिसाद नोंदवत आहेत. त्यांच्याबद्दल सांगेनच, पण आता आपण आपल्या मालिकेकडे जाणार आहोत. पद्म मानकरी.

आजच्या आपल्या पद्म मानकरी ह्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत पद्मश्री डॉक्टर पुण्यमूर्ती नटेसन किंवा पुण्यमूर्ती नटेसन यांच्याबद्दल. वैद्यकशास्त्रासाठी त्यांना त्यांच्या त्या क्षेत्रासाठी त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केलं आहे. आणि ते त्यांच्याबद्दल जर थोडं सांगायचं तर ते पशुवैद्य होते आणि आहेत संशोधक आणि प्राध्यापक आहेत आणि तमिळनाडूमधले ते आहेत. पशुवैद्यक ह्या क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांनी अनेक अशा गोष्टी केल्या जेणेकरून पशुवैद्यक शास्त्र जे आहे किंवा हे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी नव्याने केल्या जातील. अगदी महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या तर जनावरांचं आरोग्य असेल, जनावरांवर पारंपरिक किंवा औषधी वनस्पतींचा वापर करून आपण कसा परिणाम साधू शकतो किंवा अँटीबायोटिक्सला पर्याय शोधता येतील का.

तेव्हा ते शोधणं, शेतकरी आणि पशुपालक जे असतात त्यांना या बाबतीतलं मार्गदर्शन करणं, त्यानंतर पशुवैद्य जे आहेत त्यांनासुद्धा या गोष्टीचं प्रशिक्षण देणं की आपण वनौषधी किंवा वनस्पतींचा वापर करून, औषधी वनस्पतींचा वापर करून पारंपरिक उपचार पद्धतीने जनावरांना बरं करू शकतो का, ह्याचा त्यांनी प्रचंड अभ्यास केला आणि ते त्यांचं कार्यक्षेत्र आहे. त्याबरोबरीने ह्या सगळ्यामध्ये काय काय त्याच्यातनं साध्य होऊ शकतं, तर ग्रामीण भागातील पारंपरिक ज्ञान जे आहे ते गोळा करून त्यांनी वैज्ञानिक संशोधन त्याच्यावर केलं आणि शेतकरी पूर्वी जे वापरत होते वनस्पती किंवा ते उपाय ते पुन्हा आपल्याला वापरात आणता येतील का ह्यावर सुद्धा त्यांनी खूप संशोधन केलं. या सगळ्यामध्ये त्यांनी कमी खर्चात जनावरांचं आरोग्य कसं सांभाळायचं हे सगळ्यांना शिकवलं. दूध उत्पादन वाढवण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलं किंवा जनावरांमध्ये जेव्हा जास्त प्रमाणात अँटीबायोटिक्स वापरले जातात तेव्हा त्यांच्यावर काय दुष्परिणाम होऊ शकतो यावर लक्ष केंद्रित करून पुढे नैसर्गिक उपाय किंवा हर्बल उपाय त्यांनी विकसित केले. खूप संशोधन या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं आहे. आणि मग दूध आणि मांस आपण अधिक सुरक्षित कसं बनवू शकतो ह्या उपचारांच्या माध्यमातून किंवा पर्यावरणावर त्याचा कसा आपण परिणाम, जो घातक परिणाम होतो तो असा आपण कमी करू शकतो ह्यावर सुद्धा त्यांनी लक्ष केंद्रित केलं. म्हणजे हे सगळ्या गोष्टी करत असताना त्या एकमेकांना जोडलेल्या आहेत. जेव्हा आपण पारंपरिक उपचार पद्धती वनौषधी यांचा वापर करू तेव्हा पर्यावरणाला ते बरोबर पोषक असेल किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, त्याच्यावर घातक परिणाम होणार नाहीत ह्यावर सुद्धा त्यांनी काम केलं. त्यांचं काम हे थेट ग्रामीण जीवनाशी जोडलेलं आहे. संशोधन ते करत असले तरी ग्रामीण परंपरा काय आहे, तिथल्या मातीत कोणत्या गोष्टी सांगितल्यात ह्यावर त्यांचा नेहमीच भर असतो. शाश्वत शेती असेल त्याला त्यांनी नेहमी प्रोत्साहन दिलं आहे. पारंपरिक ज्ञान जपणं ही सुद्धा एक खूप मोठी जबाबदारी आहे, कारण त्याच्यामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला आश्चर्यचकित करून टाकतात ते उपाय जेव्हा आपण त्याच्याबद्दल जाणून घेतो तेव्हा. आणि आधुनिक विज्ञान आणि लोकपरंपरा ह्यांचं एकत्रीकरण किंवा ह्यांचा समतोल साधण्याचं खूप महत्त्वाचं काम डॉक्टर पुण्यमूर्ती नटेसन यांनी केलं आहे आणि त्यांच्या ह्याच कार्याचा गौरव, ह्याच कार्याची दखल म्हणून त्यांना पद्मश्रीने सन्मानित केलं गेलं आहे. ही अशी व्यक्तिमत्व आपल्याला वेगवेगळ्या विषयांबद्दल आपल्याला सुद्धा आपण जागरूक होतो, आपल्याला सुद्धा त्याची माहिती मिळते की असं एक क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये अशा अशा पद्धतीने काम चालतं. आणि आपल्या लक्षात येते एक गोष्ट की किती दालनं आहेत किंवा किती मार्ग आहेत समाजासाठी वेगवेगळ्या गोष्टी करण्याचे आणि समाजाला एकत्र आणण्याचे, त्याची प्रगती साध्य करण्याचे. आणि पद्मश्री किंवा पद्म मानकरी ही आपली मालिका आहे, त्याच्यामध्ये जेव्हा वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांबद्दल आपण जाणून घेतो आहे तेव्हा या गोष्टीची जाणीव होते की किती अशी कार्यक्षेत्र आहेत ज्यामध्ये महत्त्वाचं योगदान देणारी ही सगळी मंडळी आपल्यासाठी नेहमीच आदर्श ठरणारी आहेत. गाणं ऐकूया आणि त्यानंतर प्रादेशिक बातमीपत्र असेल.

0: आणि आता काही क्षणातच आपण ऐकणार आहोत पुणे केंद्राहून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या. आपली पुन्हा भेट होईल 7:20 ऐकत राहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी.
1: आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मिशन दृष्टी हे भारताच्या अंतराळ प्रवासातील एक महत्वपूर्ण यश असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळम, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांची आज मतमोजणी. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात विशेष तपास पथकाची नेमणूक. रायगड जिल्ह्यात दरडप्रवण गावांच्या संख्येत वाढ. आणि पुणे विमानतळावर 1,17,00,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅलॅक्स आयचं मिशन दृष्टी भारताच्या अंतराळ प्रवासातील एक महत्वपूर्ण यश असल्याचं म्हटलं आहे. ऑप्टोसार हा जगातील पहिला उपग्रह आणि भारतातील खासगी क्षेत्राद्वारे निर्मित आतापर्यंतचा सर्वात मोठा उपग्रह आहे. त्याचं यशस्वी प्रक्षेपण हे नाविन्यपूर्ण संशोधन आणि राष्ट्रनिर्मितीप्रती असलेल्या युवा वर्गाच्या ध्येयनिष्ठेचा एक ज्वलंत पुरावा असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावरील एका संदेशात म्हटलं आहे. बंगळुरूच्या गॅलॅक्स आय या स्टार्टअपनं तयार केलेल्या मिशन दृष्टी या उपग्रहाचं काल कॅलिफोर्नियातून प्रक्षेपण करण्यात आलं. 190 किलो वजनाचा मिशन दृष्टी हा खासगी भारतीय कंपनीनं बनवलेला सर्वात मोठा तसंच इलेक्ट्रो ऑप्टिकल आणि सिंथेटिक अपर्चर रडार सेन्सर्स या दोन गोष्टींचं एकत्रीकरण करणारा हा जगातला पहिला ऑप्टोसार उपग्रह आहे. त्याच्याद्वारे ऑप्टिकल आणि रडार दोन्ही प्रकारे इमेजिंग होऊ शकतो.

शकतं. ढगांच्या पलीकडे आणि रात्री अंधारातही हा उपग्रह स्पष्ट छायाचित्र घेऊ शकतो. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांसाठीच्या मतांची मोजणी आज होणार आहे. आसाममधील सर्व 126 जागा, केरळमधील 140 जागा आणि पुद्दुचेरीमधील 30 जागांसाठी मतदान 9 एप्रिलला झालं होतं. तामिळनाडूतील 234 विधानसभा मतदारसंघ आणि पश्चिम बंगालमधील 293 विधानसभा जागांसाठी मतांची मोजणीही आजच होणार असून संध्याकाळपर्यंत सविस्तर निकाल हाती येतील. राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणीही आज होणार आहे. नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत वेगानं आणि सखोल पद्धतीनं करण्यासाठी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष तपास पथकाची घोषणा केली आहे. या पथकात पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंगील यांच्या मार्गदर्शनाखाली 6 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तपासात कोणत्याही त्रुटी राहू नयेत आणि पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा या उद्देशानं हे पथक काम करेल. या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानं स्वतःहून दखल घेतली असून आयोगानं या घृणास्पद गुन्ह्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगानं देखील या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. नसरापूर इथल्या बालिकेवरचा अत्याचार आणि हत्या ही गंभीर घटना असून नागरिकांचा रोष साहजिक आहे, मात्र या आरोपीला कठोर शिक्षा होईल याची काळजी राज्य सरकार घेत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. दरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील पीडित मुलीच्या घरी जाऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी आरोपीला तातडीनं कठोर शिक्षा देण्याची मागणी केली असून यासाठी वरिष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं लहान मुलांमधल्या मधुमेहाबाबत काल एक सर्वसमावेशक मार्गदर्शक दस्तऐवज जारी केला. सार्वजनिक आरोग्य सेवा वितरणातील सर्वोत्तम कार्यपद्धतींवरील राष्ट्रीय शिखर परिषदेत हा दस्तऐवज प्रकाशित करण्यात आला. लहान मुलांच्या मधुमेहावरील उपचाराचा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत समावेश करणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला आहे. या नव्या मार्गदर्शक तत्वानुसार बाळ जन्मल्यापासून ते 18 वर्षांपर्यंतच्या मुलांची सार्वजनिक आणि शालेय पातळीवर तपासणी केली जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: विदर्भ, मराठवाडा, तेलंगण आणि आंध्र प्रदेशला एका सूत्रात बांधणाऱ्या तिरुपती अकोला तिरुपती या साप्ताहिक एक्सप्रेसचा शुभारंभ करण्यात आला आहे. खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते अकोला स्थानकावरून या एक्सप्रेसला काल हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही रेल्वे दर आठवड्यातील रविवारी 8:10 धावणार असून अकोला, वाशिम, हिंगोली, पूर्णा, नांदेड, निजामाबाद आणि सिकंदराबाद मार्गे थेट तिरुपती गाठेल. यानिमित्त बोलताना खासदार धोत्रे म्हणाले,
1: अकोला जंक्शन भविष्यामध्ये अत्यंत महत्वाचा जंक्शन हा होणार आहे. सध्याही अकोला स्टेशनवर जे पॅसेंजर्स आहेत यांची संख्या जवळपास दिवसाला 20,000 ते 25,000 असते. येत्या काळामध्ये गतिशक्ती टर्मिनलच्या माध्यमातून उद्योगालाही एक मोठी चालना भविष्यामध्ये मिळणार आहे. समृद्धी महामार्गाला जोडणारा हा ट्रॅक आहे आणि विशेष महत्व नॉर्थ साऊथ कनेक्टिव्हिटी असेल, ईस्ट ते वेस्ट कनेक्टिव्हिटी असेल याकरिता अत्यंत महत्वाचा हा टर्मिनल आहे.
0: अनियंत्रित माती आणि मुरुम उत्खनन, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, विकासाच्या नावाखाली सुरू असलेली डोंगर फोडण्याची कामं, यामुळे रायगड जिल्ह्यातील 392 गावांवर दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. याविषयी आमच्या प्रतिनिधीनं पाठवलेला हा वृत्तांत.
2: पावसाळा आला की रायगड जिल्ह्याला हमखास दरडी कोसळणे, समुद्राला येणारी उधाणं आणि महापूर अशा तिहेरी संकटांना तोंड द्यावे लागते. या नैसर्गिक संकटांना तोंड देणाऱ्या गावांची संख्या 673 आसपास आहे. यातील चिंताजनक बाब म्हणजे ही संख्या उत्तरोत्तर वाढत आहे. ही बाब सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट दिसते. अनियंत्रित माती, मुरुम

0: दगड उत्खनन, बेसुमार वृक्षतोड आणि विकासाच्या नावाखाली डोंगर कापण्याची सुरू असलेली कामं ही त्याची कारणं आहेत. रायगड जिल्ह्यात सावित्री, कुंडलिका, गाढी, आंबा, पाताळगंगा अशा प्रमुख नद्या असून या नद्यांना येणाऱ्या महापुरामुळे 136 गावांना धोका पोहोचतो. तसेच समुद्राची पातळी वाढत असून 145 गावांना उधाणाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पावसाळा आला की अनेक गावांची झोप उडते. सरकार या काळात काही उपाययोजना करते, मात्र निसर्गाच्या प्रकोपामुळे त्या अपुऱ्या ठरतात. शोभना देशमुख, आकाशवाणी बातम्यांसाठी अलिबाग, रायगड.
1: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागानं केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. बँकॉकहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाच्या सामानातून 3 किलो 348 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. बेकायदेशीर बाजारातील त्याची अंदाजे किंमत 1,17,00,000 रुपये आहे. बँकॉकहून पुण्यात येणाऱ्या एका प्रवाशाबाबत संशय आल्यानंतर त्याच्या सामानाची तपासणी केल्यावर 6 पारदर्शक पाकिटांमध्ये हा अंमली पदार्थ लपवल्याचं उघडकीस आलं. आर्थिक दुर्बल घटकांसाठी म्हाडाला जागा द्यावी लागू नये म्हणून भूखंडाचे तुकडे करून लेआउट केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी काल नायब तहसीलदार नितीन पाटील यांना अटक केली. त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 49 लेआउट म्हणजेच अभिन्यासापैकी 21 प्रकरणात फेरफार नोंदी करण्याचे आदेश नितीन पाटील यांनी दिले होते. या प्रकरणात नाशिक पोलिसांनी 194 भूखंड मालक, विकासक आणि त्यांचे भागीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील गुन्हेगारीचा कल पाहता समाजाभिमुख पोलिसिंग राबवण्याचा मानस नंदुरबारच्या नवनियुक्त पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्याला लाभलेल्या त्या दुसऱ्या महिला पोलीस अधीक्षक आहेत. रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबनं काल रत्नागिरी शहरात आयोजित केलेल्या किड्स सायक्लोथॉनमध्ये 500 अधिक मुलांनी सहभाग घेतला. 10 आणि 5 किलोमीटर प्रकारात सुपर हिरो ऑन सायकल अशी या सायक्लेथॉनची संकल्पना होती. महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून या सायक्लेथॉनमध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ हा संदेश प्रभावीपणे प्रसारित करण्यात आला. हवामान. मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मिशन दृष्टी हे भारताच्या अंतराळ प्रवासातील एक महत्वपूर्ण यश असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळम, आसाम आणि पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकांची आज मतमोजणी. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात विशेष तपास पथकाची नेमणूक. रायगड जिल्ह्यात दरडप्रवण गावांच्या संख्येत वाढ आणि पुणे विमानतळावर 1,17,00,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: फेसबुक निस्काय व्हाट्सएप इन लाइफ मान मोड काम इतनो आराम सो स्टार्टअप योर डे विद रेनबो फंडे रेनबो फंडे
2: रेनबो फंडे रेनबो फंडे
1: म्यूजिकल साथ रियल लाइफ बात सिनेमा नाटक भटकंती खास स्टार्टअप योर डे विद रेनबो फंडे रेनबो फंडे
2: रेनबो फंडे रेनबो फंडे।
3: आकाशवाणी मुंबई एफएम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्ज वर रेनबो फंडेच्या उत्तरार्धात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। सगळ्यांना नमस्कार, शुभ सकाळ। गाण्याने सुरुवात करूया आणि मग वेगवेगळ्या विषयांवर बोलणार आहोत। एखाद दोन दिनविशेष आहेत, त्यांच्याबद्दल सुद्धा बोलणार आहोत आणि काही गोष्टी आत्ता ह्या काळामध्ये फार छान इंटरेस्टिंग पद्धतीने आपण करू शकतो त्याही विषयी आणि हो आनंदी राहण्याविषयी सुद्धा, पटकन आपला मूड कसा छान करायचा आहे त्याच्याबद्दल सुद्धा। तुम्ही म्हणाल किती बोलणार आहे ही, नाही नाही, बऱ्याच गोष्टी एकमेकींना अशा जोडलेल्या असल्यामुळे असं काही खूप एवढं सगळं बाप रे म्हणजे मीच बोलणार आहे का, असं नाही आहे। छान छान गाणी आहेत, ती गाणी ऐकता ऐकता मस्त

0: पक्ष्यांचे हे असे लक्षत हवे आकाशात मनोहारे दृश्य साकारतात. हे पक्षी एका देशातून दुसऱ्या देशात येतात, तिथल्या एखाद्या तळ्याकाठी विहरताना दिसतात. त्यांचा हा प्रवास कसा असतो, स्थलांतरित पक्ष्यांचं हे जग आपण समजून घेणार आहोत वन्यजीव छायाचित्रकार ऋता कळमणकर यांच्याकडून.
1: पंढरपूरची कशी वारी करतो वारकरी, तशी आम्ही भरतपूरची वारी करतो, कधी चिल्का सरोवरची वारी करतो, अगदीच काही नाही तर भिगवणला तरी जाऊन येतो. हजारो किलोमीटरवरून आलेले परदेशी पाहुणे आहेत तर त्यांची फोटोग्राफी करायला फोटोग्राफरची गजबज ही असतेच तिथे.
0: पक्षी स्थलांतराच्या विश्वातला हा फेरफटका जरूर अनुभवा. सोमवारी 4 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात ऋता कळमणकर यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत. अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही पक्ष्यांचे लक्ष.

कंटाळा मरगळ अशी उंबऱ्यावर दिसते आपल्याला की आता आपल्याला मरगळ येणार आहे, कंटाळा येणार आहे, पण तो पटकन घालवण्यासाठी आपण काय करू शकतो, त्याला तिथेच अडवण्यासाठी आपण काय करू शकतो, काही सेकंदांचा आपला उपाय आणि आपल्याला भारी वाटतं तो सांगणार आहे. पण लगेच नाही, एक व्यावसायिक विराम घेतो आहे छोटासा आणि त्याच्यानंतर लगेच भेटूया आणि हा पटकन आनंदी होण्यासाठी काय करता येईल त्याबद्दल बोलूया.

0: दिवस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे. आकाशवाणी FM रेनबो.
1: पटकन आनंदी व्हायचंय, काय करायचंय, काही सेकंदांचा उपाय. आपल्याला त्याच्यासाठी शक्यतो कुठलंही साधन वस्तू वगैरे काही लागत नाही. आपण आपला मेंदू आणि आपलं इमॅजिनेशन, आपली कल्पनाशक्ती एवढं पुरेसं असतं आपण जेव्हा उपाय शोधतोय तेव्हा. आणि हे तुम्ही करून बघता का मला नक्की सांगा मेसेज करून. आजचा उपाय कोणता आहे? आपण परवा आपण जेव्हा भेटलो होतो सकाळी तेव्हा मी असं सांगितलं होतं की कॉमिक बुकबद्दल असं आपण सांगितलं होतं, त्याच्याबद्दल आपण बोललो होतो. कालसुद्धा आपण म्हणजे 2 ते 5 भेटलो होतो तेव्हा पण आपण बोललो होतो थोडंसं. तर आज तेच इमॅजिन करूया, किंवा वेगळ्या गोष्टी ज्या आपल्याला आनंद देतील. असं जेव्हा वाटायला लागेल की आता कंटाळा येणार आहे बहुतेक, किंवा उन्हाळ्याने आता काही सुचत नाही आहे तर आळशीपणा वाटतोय काय करायचं, तर आपल्या आवडीचं एखादं कार्टून कॅरेक्टर डोळे बंद करायचं आपल्याला, किंवा डोळे उघडे ठेवून सुद्धा आपण स्वप्न बघू शकतो. वा रश्मी वा, असं काही नाही, डोळे उघडे ठेवून सुद्धा आपण हे इमॅजिनेशन करू शकतो की आपल्या आवडीचं कार्टून कॅरेक्टर किंवा आपल्या आवडीचा सुपर हिरो आत्ता आपल्या बरोबर समजा असेल तर कसं वाटेल आपल्याला, किती छान वाटेल. आता बघा, मिकी माऊस जर असेल माझ्याबरोबर आत्ता तर मी त्या मिकी माऊसला सांगेन ना की मनातल्या मनात, ए मिकी चल माझ्याबरोबर, मला आत्ता फार कंटाळा आला आहे, चल जरा मजा करूया, गंमत करूया, गप्पा मारूया, असं काहीही जे मनात येईल ते. किंवा सुपर हिरो असेल तर आपण सांगू शकतो सुपरमॅनला, सुपरमॅन माझ्याबरोबर जरा राहा प्लीज, माझा जरा कंटाळा मला आला आहे खूप तर तो प्लीज जरा घालव, असं काहीतरी इमॅजिनेशनमध्ये आपण विचार करू शकतो की माझ्या आवडीचं कार्टून कॅरेक्टर किंवा माझा आवडीचा कोणीतरी एक असा हिरो, सुपर हिरो माझ्या मदतीला धावून आलेला आहे आणि माझा सगळा जो आळस आहे, कंटाळा आहे, तो त्याने दूर केलेला आहे. बघा कसं वाटतंय, कसं तुम्हाला त्याचा अनुभव येतो आहे, काही फरक जाणवतो आहे का, किंवा असं आपण काही करू शकतो का, सांगा मला प्लीज. कसं वाटू शकेल किंवा छान वाटलं का आत्ताच या क्षणाला.
2: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
3: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
2: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
3: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
2: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव.

रेनबो फंडेच्या उत्तरार्धात पूर्वार्धापासून कोणी कोणी सहभाग नोंदवलाय ते पटकन सांगते. काही जणांची नावं मी जरूर सांगितलेत, सुनील बर्वे, रजनीकांत पाटील, त्यानंतर आपल्याला प्लीज तुम्ही तुमचं नावसुद्धा सांगा, ज्योतिप्रकाश देशपांडे, प्रशांत नाईक, हेमंत मुळे, आपल्याला अनिल गावडे यांचा मेसेज आहे, वृंदा जाधव, शिरीष बेलसरे, माया दिवेकर, किशोर नाईक, त्यानंतर आपल्याला सूर्यकांत कुंभार, कमलाकर शेळके, उल्हासनगरहून राजू वारे, श्रीनिवास हिंगणे यांनी मेसेज केलेला आहे, चंद्रशेखर मुळेकर, आर्यन सोमवंशी यांनी मेसेज केला आहे, बापूसाहेब झिने, मनीषा झिने यांचा मेसेज आहे, अरविंद कुलकर्णी, राहुल रेणावीकर, मंगेश जोशी यांचा मेसेज आहे, प्रमोद चिंचोलकर, वैष्णवी खुटले, विजयलक्ष्मी शेट्टी, राजेंद्र येखे, अनिल कर्डे यांचा मेसेज आहे, नरेंद्र सामंत, विलास टेमकर यांनी मेसेज केलेला आहे, नरेंद्र जाधव, नाव सांगा प्लीज, प्लीज नाव सांगा, त्याच्यानंतर विनायक आणि केतकी अंबिके, पूनम सोईतकर, बाजीराव लोटले यांनी मेसेज केलेला आहे, कल्याणी कुलकर्णी, प्रवीण बहाडकर, अंजली पाटील, सुभाष चव्हाण, शिल्पा तोडणकर, श्रावणी आणि मंगेश भगत, मोहन दळवी, दुर्गादास पल्लीवाल, एन एम पाटील, सुभाष मातवणकर, रवींद्र कुडाळकर, श्रेय मिलेश, आर्य राऊत, वीणा नाडकर्णी, त्याच्यानंतर आपल्याला मेसेज आलेला आहे ईश्वरदास शेट्टी यांचा, अखिलेश कारेकर यांनीसुद्धा मेसेज केला, रघुनाथ खन्नुकर, श्रीराम साने, दीपा पालकर, प्रमोद कारखानीस, गायत्री वैशंपायन, मालिनी बागवे, गजानन जोशी, संजय माइंडकर, आरती गिरी, सरोज कुर्डुकर, जितेंद्र देशमुख, दमयंती लचके यांनी सगळ्यांनी मेसेजेस केलेले आहेत. आणि आपण बोलणार आहोत लहान मुलांच्या समर कॅम्पबद्दल, त्याच्यामध्ये होणारे बदल त्याविषयीसुद्धा पटकन सांगणार आहोत. अगदी जाता जाता कार्यक्रमाचा अगदी समारोप करायची वेळ हळूहळू जवळ येते. या सगळ्या मंडळींनी मेसेजेसच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया, आपला प्रतिसाद नोंदवलेला आहे.

आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्झवर रेनबो फंडेच्या उत्तरार्धामध्ये आपण भेटलो आहोत. आणि आता अगदी जाता जाता काही गोष्टी सांगायच्या, तर आज आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन आहे आणि त्यानिमित्ताने जागृती होणं समाजामध्ये वेगवेगळ्या गोष्टींची किंवा अग्निसुरक्षा हे जगभरात त्यासाठीची जागृती केली जाते. आत्ताच आपण एक बातमी ऐकली होती सायक्लोथॉनची आणि त्याच्यामध्ये सुपर हिरोज, लिटल सुपर हिरोज ऑन व्हील अशी ती थीम होती. त्याच्यामध्ये लहान मुलांना सायकल, त्यांच्यासाठी ती स्पर्धा आयोजित केली होती हे आपण ऐकलं. समर कॅम्प्सचा आत्ता काळ आहे, आता मे महिना सुरू झाला, तर ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काय करायचं मुलांनी याचा खूप विचार जेव्हा सुरू असतो तेव्हा एक आता बदल काही वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जाणवायला लागलाय की मुलांना पुन्हा एकदा मैदानी खेळ असतील किंवा जिथे ते थकतील मातीशी त्यांचा संबंध येईल किंवा मातीबद्दलच्या बऱ्याच नव्या नव्या गोष्टी त्यांना कळतील.

अशा पद्धतीचे कॅम्प्स आता मोठ्या प्रमाणात घेतले जात आहेत, आणि त्यात असे आंतरराष्ट्रीय दिवस जेव्हा असतात जे खूप महत्त्वाचे असतात सगळ्याच दृष्टीने, त्यांना माहिती मिळायच्या दृष्टीने किंवा त्यांना त्यांच्यामध्ये जागृती निर्माण होण्याच्या दृष्टीने, त्याचा समावेश सुद्धा बऱ्याच समर कॅम्प्समध्ये आता जाणीवपूर्वक केला जातो. तर हा खूप छान आणि सकारात्मक असा बदल आहे. म्हणजे फक्त चित्रकला, कलाच नव्हे, चित्रकला असेल किंवा पॉटरीसुद्धा हल्ली मुलांना शिकवलं जातं, ते तर आहेच, पण त्याबरोबरीने त्यांनी खेळलं पाहिजे. जुने खेळ जिथे ते थकतील, जिथे त्यांना कळेल की संघभावना काय असते, एकत्र येऊन कसं खेळायचं असतं, टीमवर्क म्हणजे काय असतं, किंवा कसे थोडेसे डावपेच खेळामध्ये रचायचे असतात काही काही खेळांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा, असे खेळसुद्धा आता खेळले जातात या कॅम्प्समध्ये. आपण लहानपणापासून खजिना शोधायची एक गोष्ट आहे, त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या गोष्टींची माहिती त्यांना कशी मिळेल, विज्ञानाची माहिती कशी मिळेल, अशी जनजागृती ज्या ज्या विषयांची होणं गरजेचं आहे, गुड टच, बॅड टच, या सगळ्याबद्दल या समर कॅम्प्समध्ये आता सांगितलं जातं. तर मला वाटतं हा बदल तुम्हीसुद्धा नक्की तो अनुभवत असाल, जर आपल्याकडचे सुद्धा चिलीपिल्ली जर जात असतील समर कॅम्पला तर, किंवा आजूबाजूचं वातावरण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे जाणवत असेल. बरं, दुसरी गोष्ट, काही जणांना असं वाटतं का की हे आपले आनंदी राहण्याचे उपाय काय गं रश्मी, कसं आहे, लहान मुलांसारखं आहे का असं वाटतं का? तर छान आहे उलट. आपल्यातलं लहान मूल जपलं पाहिजे असं आता जागतिक स्तरावर सांगितलं जातं, कारण ते आपल्याला आपल्या आनंदात भर घालण्यासाठी किंवा आपल्याला एक खूप छान सकारात्मकता देण्यासाठी फार आवश्यक आहे. त्यामुळे कधीतरी आपलं लहान मूल आपल्यातलं जे आहे कायम आहे सगळ्यांमध्ये, ते जपायला काहीच हरकत नाही.

0: बोलते हो, भीती मग ती कशाचीही असो, विशिष्ट वयात ती एकदा का मनात बसली की पुढे बराच काळ ती त्या व्यक्तीचा जणू पाठलाग करत राहते, असं काही जणांच्या बाबतीत घडतं नाही का? पण भीतीच्या या सावटातून बाहेरही पडता येतं ते योग्य समुपदेशनाच्या मदतीनं. याविषयी जाणून घेऊया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून. अवश्य आहे का छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 7:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर 107.1 MHz छोट्यांचं मोठं विश्व.
1: आणि आता निरोप घ्यायची वेळ झाली आहे. मधुरा ओक, नंदकुमार पाटील, अनिल वालझडे, त्यानंतर पंढरीनाथ होन, CR स्वामी, मोरेश्वर धायमोडकर आपल्याला मेसेज करतायत, कृष्णानंद कामत, रजनीकांत पाटील, या सगळ्यांनी मेसेजेस केलेले आहेत. सुभाष चव्हाण, मिलिंद टिपणीस, ईश्वरी जोग, या सगळ्यांनी मेसेजेस केलेत आणि अगदी जाता जाता त्यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. स्वतःची, स्वतःच्या जवळच्यांची छान काळजी घेऊया आणि दिवसभरात असं एखादं काम करूया ज्याने आपल्या मनाला पूर्ण समाधान मिळेल. सोमवारचा दिवस आहे, जसा तुम्ही ठरवला आहे, जसा कामाचा ठरवला आहे, जे जे आज प्लॅन केलं असेल ते सगळं पूर्ण होऊ दे, ह्या सगळ्या सदिच्छा सुरुवातीलाच देते. आता म्हणजे निरोप घ्यायची वेळ झाली पण दिवसाची सुरुवात झालेली आहे, त्यामुळे सुरुवातीलाच देते. आणि मी रश्मी आंबेडकर आता इथेच आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात. मिशन दृष्टी या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण हा भारताच्या अंतराळ प्रवासातील महत्वाचा टप्पा. उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांची प्रतिक्रिया. अमेरिका इराण यांच्यातील शांतताविषयक वाटाघाटींमध्ये प्रगतीची शक्यता अजूनही धूसर. आणि अटलांटिक महासागरातून प्रवास करत असलेल्या प्रवासी जहाजात हंता विषाणूच्या उद्रेकामुळे 3 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. पश्चिम बंगाल, केरळम, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला नुकतीच 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. आसाम विधानसभेच्या सर्व 126 जागा, केरळममधील 140 आणि पुद्दुचेरीमधील 30 जागांसाठी 9 एप्रिलला मतदान झालं होतं, तर तामिळनाडूतील सर्व 234 जागांसाठी आणि पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यासाठी 23 एप्रिलला मतदान झालं होतं. बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 29 एप्रिलला पार पडलं होतं. पश्चिम बंगालमध्ये आज 293 जागांच्या मतांची मोजणी करण्यात येत आहे. तिथल्या फालता मतदारसंघात 21 मे रोजी फेरमतदान घेण्यात येणार असून या जागेची मतमोजणी 24 तारखेला होणार आहे. 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अगोदर टपालाद्वारे पाठवण्यात आलेल्या मतपत्रिकांची मोजणी करण्यात येत आहे. त्यानंतर मतदान यंत्रांवर नोंदवलेल्या मतांच्या मोजणीला सुरुवात होईल. दुपारपर्यंत कल हाती येण्याची अपेक्षा असून संध्याकाळपर्यंत सर्व विधानसभांचं एकंदर चित्र स्पष्ट होईल. या मतमोजणीसाठी 4 राज्य आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात चोख व्यवस्था करण्यात आली आहे. विशेषतः पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं अतिरिक्त निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणी निरीक्षकांच्या मदतीसाठी अतिरिक्त 165 निरीक्षक तर मतमोजणी केंद्राच्या आसपास सुरक्षिततेसाठी 77 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी इथंही चोख बंदोबस्त तैनात केला आहे. आसाममध्ये राज्य सशस्त्र पोलिसांच्या 93 तुकड्या विविध जिल्ह्यांमध्ये आधीच तैनात केल्या आहेत. महाराष्ट्रातल्या

बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणीही आज होत आहे. बंगळुरूच्या गॅलेक्सी आय या स्टार्टअपनं तयार केलेल्या मिशन दृष्टी या उपग्रहाचं काल कॅलिफोर्निया इथं स्पेसएक्सच्या फाल्कन 9 या रॉकेटच्या सहाय्यानं अंतराळात प्रक्षेपण करण्यात आलं. 190 किलो वजनाचा मिशन दृष्टी हा भारतातील खासगी कंपनीनं बनवलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. मिशन दृष्टी या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण हा भारताच्या अंतराळ आणि नवोन्मेषाच्या प्रवासातील महत्वाचा टप्पा असल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित करत त्याचं स्वागत केलं आहे. पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्याच्या अनुषंगानं अमेरिकेबरोबरच्या चर्चेतली कोंडी फोडण्यासाठी इराणनं काल अमेरिकेपुढे मांडलेल्या बहुस्तरीय प्रस्तावातील काही महत्वाचे मुद्दे अमेरिकेनं नाकारले आहेत. त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील शांततेच्या वाटाघाटीत अजूनही काही लक्षणीय प्रगतीची चिन्ह नाहीत. त्यामुळे उभय देशांदरम्यान सध्या सुरू असलेली युद्धबंदीची स्थिती नाजूक आणि ताणलेलीच आहे. युद्ध संपवण्याच्या उद्देशानं इराणनं पाठवलेल्या 14 कलमी प्रस्तावाला अमेरिकेनं प्रतिसाद दिला असल्याचं इराण सरकारच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे. मात्र हा प्रतिसाद विचाराधीन असल्याचं त्यांनी पुढे नमूद केलं. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायली पत्रकारांशी बोलताना आपण या प्रस्तावाचं परीक्षण केलं असल्याचं सांगत तो स्वीकारार्ह नसल्याचं म्हटलं. इराणनं अद्याप या युद्धाची पुरेशी किंमत मोजलेली नाही असं म्हणत ट्रम्प यांनी अमेरिकेकडून अधिक ताठर पवित्रा घेतला जाण्याचे संकेत दिले. होर्मुझच्या समुद्रधुनीत ज्यांची जहाजं अडकून पडली आहेत अशा देशांना मार्गदर्शन करण्यासाठी अमेरिकेच्या वतीनं प्रोजेक्ट फ्रीडम ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे शेकडो जहाजं आणि जवळपास 20,000 खलाशांना मदत होईल असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. इराण युद्धामुळे ज्या तटस्थ आणि निरपराध देशांना त्रास सोसावा लागत आहे अशा देशांना जलमार्गाच्या प्रतिबंधित भागातून मार्ग काढण्यास मदत करण्याचं आश्वासन अमेरिकेनं दिलं आहे. त्यानुसार राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमात मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक 100 हून अधिक विमानं आणि 15,000 सैनिकांचा समावेश असेल असं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. दरम्यान पश्चिम आशियामधला संघर्ष अद्याप सुरूच असल्यानं ओपेक अर्थात पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेनं येत्या जून महिन्यात पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. ओपेक प्लस गटातल्या 7 देशांनी पुढच्या महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष दररोज अंदाजे 1,88,000 बॅरल इतकं वाढवायला तत्वतः सहमती दर्शवली आहे. संयुक्त अरब अमिरात अलीकडेच या गटातून बाहेर पडल्यानंतर आणि होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या जलवाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध येत असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं रक्षा त्रिवेणी संगम या विषयावरील चर्चासत्राचं उद्घाटन करणार आहेत. भारतीय लष्कराचा उत्तर विभाग आणि केंद्रीय कमांड तसंच भारतीय संरक्षण साहित्य उत्पादक कंपन्यांच्या संघटनेनं तंत्रज्ञान उद्योग आणि सैनिकी सेवा या त्रिसूत्रीवर आधारित या 3 दिवसीय चर्चासत्राचं संयुक्तरित्या आयोजन केलं आहे. लष्करी मोहिमांमधील आव्हानांवर मात करण्यासाठी अत्याधुनिक आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो तसंच त्यांचा लष्करी व्यवस्थेत समावेश करण्यासाठी काय करता येईल याबाबत हे चर्चासत्र एक महत्वपूर्ण व्यासपीठ ठरेल अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे. 280 पेक्षा अधिक कंपन्या नव्यानं विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनांसह या चर्चासत्रातील प्रदर्शनात सहभागी होतील. सातत्य आणि वेळोवेळी होणारे बदल हे भारत आणि जमैका यांच्यातील संबंधांचं वैशिष्ट्य असून सामायिक इतिहास हा या संबंधांचा पाया आहे. उभय देशांमध्ये सध्याच्या सहकार्यामुळे या संबंधांना नवी ऊर्जा मिळाली असून ते आणखी वृद्धिंगत होण्याच्या भविष्यात अमर्याद शक्यता आहेत असे उद्गार परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल काढले. जमैकातील एका खासगी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जयशंकर बोलत होते. भारताचे कॅरिबियन देशांशी असलेले धोरणात्मक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं जयशंकर सध्या जमैका सुरीनाम आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशांच्या 9 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते शनिवारी किंगस्टन इथं पोहोचले.
कैलास मानसरोवर यात्रेसाठी लिपुलेख खिंडीतून जाणार

नेपाळच्या दाव्यांबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. कैलास मानसरोवर यात्रेच्या संदर्भात नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयानं हा मार्ग आपल्या हद्दीत येत असल्याबद्दल केलेल्या दाव्यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हा खुलासा केला. नेपाळकडून करण्यात येत असलेले दावे असमर्थनीय आहेत, असे दावे ऐतिहासिक तथ्य आणि पुराव्यांवर आधारित नसल्याचं जयस्वाल यांनी नमूद केलं. महाकाली नदीच्या पूर्वेकडील लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी हा भाग 1816 पासूनच नेपाळचे अविभाज्य भाग आहेत असा दावा नेपाळनं केला आहे. अटलांटिक महासागरातून प्रवास करत असलेल्या प्रवासी जहाजात हंता विषाणूच्या उद्रेकामुळे 3 जणांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. एका रुग्णाला या विषाणूची बाधा झाल्याची खात्री झाली असून आणखी 5 जणांना हंता विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीनं पत्रकारांना सांगण्यात आलं. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथं एका 69 वर्षीय ब्रिटिश नागरिकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अर्जेंटिनातील केप वेर्दे इथून पश्चिम आफ्रिकेतील किनारपट्टीच्या दिशेनं प्रवास करत असलेल्या एमव्ही ओंडियस या क्रूजवर या विषाणूचा संसर्ग झाल्याचं वृत्त आहे. बहुतेकदा या विषाणूची लागण झालेल्या उंदराच्या मलमूत्रातून त्याचा संसर्ग होतो. पश्चिम आशियातील संघर्षामुळे संयुक्त अरब अमिरातींमधून भारतातील विविध विमानतळांवरील काही काळ स्थगित करण्यात आलेली विमानसेवा आता पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. युएईच्या सर्वसाधारण नागरी विमान वाहतूक प्राधिकरणानं आपल्या देशाच्या हवाई हद्दीतून होणाऱ्या विमान वाहतुकीवर तात्पुरत्या कालावधीसाठी घातलेले निर्बंध उठवण्यात येत असून विमानसेवा पूर्ववत सुरू करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यानंतर युएईतून भारतात विमानसेवा पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात. मिशन दृष्टी या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण हा भारताच्या अंतराळ प्रवासातील महत्वाचा टप्पा. उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांची प्रतिक्रिया. अमेरिका इराण यांच्यातील शांतता विषयक वाटाघाटींमध्ये प्रगतीची शक्यता अजूनही धूसर. आणि अटलांटिक महासागरातून प्रवास करत असलेल्या प्रवासी जहाजात हंता विषाणूच्या उद्रेकामुळे 3 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: जी।
1: तर मंडळी, मुंबईला कोणी माया नगरी म्हणत, स्वप्न नगरी, तर कोणी म्हणतात रावणाची दुसरी लंका। तर ह्या मुंबईच्या कानाकोपऱ्यातल्या अज्ञात अशा काही गोष्टी घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येतोय लवकरच।
0: या अज्ञात गोष्टी लिहिलेल्या आहेत लेखक नितीन साळुंके यांनी, याच्या सादरकर्ते आहेत ज्योत्सना केतकर, आणि याचे सादरकर्ते आहोत म्हणजेच वाचक नट आहोत मी अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी।
2: पेट ग

0: या अज्ञात कथा आकाशवाणीच्या रेनबो आणि अस्मिता वाहिनीवर या दोन्ही ठिकाणी आपल्याला ऐकता येणार आहे. त्यामुळे जोडलेले राहा. भेटूच
1: लवकरच.

0: आकाशवाणी @90 निमित्ताने आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण। सूर गौरव।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: मुंबई तंचावरी मलबार हिला इंद्रपुरी कुबेरांची वस्ती तिथे.

0: मंडळी, मुंबईला कोणी मायानगरी म्हणतं, स्वप्न नगरी, तर कोणी म्हणतात रावणाची दुसरी लंका. तर ह्या मुंबईच्या कानाकोपऱ्यातल्या अज्ञात अशा काही गोष्टी घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येतोय लवकरच.
1: या अज्ञात गोष्टी लिहिलेल्या आहेत लेखक नितीन साळुंके यांनी. याच्या सादरकर्ते आहेत ज्योत्सना केतकर, आणि याचे सादरकर्ते आहोत म्हणजेच वाचक नट आहोत मी अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. भेट गा.

0: मना।
1: या अज्ञात कथा आकाशवाणीच्या रेनबो आणि अस्मिता वाहिनीवर या दोन्ही ठिकाणी आपल्याला ऐकता येणार आहे, त्यामुळे जोडलेले राहा, भेटूच
2: लवकरच।

0: आकाशवाणी ऍट 90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण। सूर

सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: मुंबई तंचावरी मलबार हिला इंद्रपुरी कुबेरांची वस्ती तिथे सुख.

0: मंडळी, मुंबईला कोणी मायानगरी म्हणतं, स्वप्ननगरी, तर कोणी म्हणतात रावणाची दुसरी लंका. तर ह्या मुंबईच्या कानाकोपऱ्यातल्या अज्ञात अशा काही गोष्टी घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येतोय लवकरच.
1: या अज्ञात गोष्टी लिहिलेल्या आहेत लेखक नितीन साळुंके यांनी. याच्या सादरकर्ते आहेत ज्योत्सना केतकर आणि याचे सादरकर्ते आहोत म्हणजेच

0: या अज्ञात कथा आकाशवाणीच्या रेनबो आणि अस्मिता वाहिनीवर या दोन्ही ठिकाणी आपल्याला ऐकता येणार आहे. त्यामुळे जोडलेले राहा, भेटूच
1: लवकरच.

0: आकाशवाणी ऍट 90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण। सूर गौरव।

0: प्रोसेसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
2: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
1: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
2: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
1: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव संध्या.
3: मुंबई तंचावरी मलबार हिला इंद्रपुरी कुबेरांची वस्ती तिथे सुख.

0: जी।
1: तर मंडळी, मुंबईला कोणी माया नगरी म्हणतं, स्वप्न नगरी, तर कोणी म्हणतात रावणाची दुसरी लंका। तर ह्या मुंबईच्या कानाकोपऱ्यातल्या अज्ञात अशा काही गोष्टी घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येतोय लवकरच।

0: या अज्ञात गोष्टी लिहिलेल्या आहेत लेखक नितीन साळुंके यांनी. याच्या सादर करते आहेत ज्योत्सना केतकर आणि याचे सादर करते आहोत म्हणजेच वाचक नट आहोत मी अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी.
1: पेटक

0: आकाशवाणी ऍट 90 निमित्ताने आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण। सूर गौरव।

0: लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: मुंबई उंचावरी मलबार हिल इंद्रपुरी कुबेरांची वस्ती तिथे

0: तर मंडळी, मुंबईला कोणी मायानगरी म्हणतं, स्वप्न नगरी, तर कोणी म्हणतात रावणाची दुसरी लंका. तर ह्या मुंबईच्या कानाकोपऱ्यातल्या अज्ञात अशा काही गोष्टी घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येतोय लवकरच.
1: या अज्ञात गोष्टी लिहिलेल्या आहेत लेखक नितीन साळुंके यांनी. याच्या सादरकर्ते आहेत ज्योत्सना केतकर आणि याचे सादरकर्ते आहोत म्हणजेच वाचक नट आहोत मी अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. भेट

0: सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण, सूर गौरव संध्या।

0: सेंसस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
2: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
1: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
2: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
1: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव संध्या.
3: मुंबई तवरी मलबार हिला इंद्रपुरी कुबेरांची वस्ती तिथे सुख.

0: जी।
1: तर मंडळी, मुंबईला कोणी माया नगरी म्हणतं, स्वप्न नगरी, तर कोणी म्हणतात रावणाची दुसरी लंका। तर ह्या मुंबईच्या कानाकोपऱ्यातल्या अज्ञात अशा काही गोष्टी घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येतोय लवकरच।
0: या अज्ञात गोष्टी लिहिलेल्या आहेत लेखक नितीन साळुंके यांनी, याच्या सादरकर्ते आहेत ज्योत्सना केतकर, आणि याचे सादरकर्ते आहोत म्हणजेच वाचक नट आहोत मी अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी।
2: पेटक

0: या अज्ञात कथा आकाशवाणीच्या रेनबो आणि अस्मिता वाहिनीवर या दोन्ही ठिकाणी आपल्याला ऐकता येणार आहे, त्यामुळे जोडलेले राहा, भेटूच
1: लवकर।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आकाशवाणी ऍट 90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
2: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
1: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
2: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
1: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव संध्या.
3: मुंबई तवरी मलबार हिला इंद्रपुरी कुबेरांची वस्ती तिथे सुख.

0: मंडळी, मुंबईला कोणी मायानगरी म्हणतं, स्वप्ननगरी, तर कोणी म्हणतात रावणाची दुसरी लंका. तर ह्या मुंबईच्या कानाकोपऱ्यातल्या अज्ञात अशा काही गोष्टी घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येतोय लवकरच.
1: या अज्ञात गोष्टी लिहिलेल्या आहेत लेखक नितीन साळुंके यांनी. याच्या सादर करते आहेत ज्योत्सना केतकर आणि याचे सादर करते आहोत म्हणजेच वाचक नट आहोत मी अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. भेट

0: हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
2: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
1: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
2: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
1: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर

0: मंडळी, मुंबईला कोणी मायानगरी म्हणतं, स्वप्ननगरी, तर कोणी म्हणतात रावणाची दुसरी लंका. तर ह्या मुंबईच्या कानाकोपऱ्यातल्या अज्ञात अशा काही गोष्टी घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येतोय लवकरच.
1: या अज्ञात गोष्टी लिहिलेल्या आहेत लेखक नितीन साळुंके यांनी, याच्या सादरकर्ते आहेत ज्योत्सना केतकर, आणि याचे सादरकर्ते आहोत म्हणजेच वाचक नट आहोत मी अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. काही ठिकाणचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 293 जागांपैकी भारतीय जनता पक्ष 181 जागांवर तर सत्तारूढ तृणमूल काँग्रेस 92 जागांवर आघाडीवर आहे. आम जनता उन्नयन पार्टी 2 तर भारतीय गोरख प्रजातांत्रिक मोर्चा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया हे पक्ष सध्या प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत. भवानीपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांना मागे टाकत आघाडी मिळवली आहे, तर सुवेंदू अधिकारी हे नंदीग्राम मतदारसंघात आघाडीवर आहेत. आसाममधल्या 126 जागांपैकी भाजप 78 तर काँग्रेस आघाडी 24 जागांवर आघाडीवर आहे. बोडोलँड पीपल्स फ्रंट 10, आसाम गण परिषद 9 आणि ऑल इंडिया डेमोक्रॅटिक फ्रंट पक्ष प्रत्येकी 2 जागांवर आघाडीवर आहे. केरळ विधानसभेच्या 140 जागांपैकी काँग्रेस आघाडी 59, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया 29, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया 9 आणि केरळा काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर आहे. तामिळनाडू विधानसभेच्या 234 जागांपैकी टीव्हीके 106, AIADMK 65 जागांवर, DMK 45 तर काँग्रेस आणि PMK प्रत्येकी 5 जागांवर आघाडीवर आहेत. कोल्हापूर मतदारसंघातून DMKचे उम्मेदवार मुख्यमंत्री MA स्टॅलिन पिछाडीवर आहेत, तर त्यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन तिरुवल्ली केणी इथून आघाडीवर आहे. पुद्दुचेरी विधानसभेच्या 30 जागांपैकी AINRC पक्षाने 1 जागा जिंकली असून 8 जागांवर आघाडीवर आहे. भाजपनं 1 जागा जिंकली असून 1 जागेवर आघाडीवर आहे. राज्यातल्या बारामती आणि राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी देखील आज होत आहे. बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 70,642 मतांसह आघाडीवर आहे, तर राहुरीत 16 फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डिले 85,635 मतांसह आघाडीवर असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. इतर राज्यांमधल्या 5 विधानसभा मतदारसंघामध्ये देखील पोटनिवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. यामध्ये गुजरातमधल्या उमरेट, कर्नाटकातील बागलकोट आणि दावण गेरे दक्षिण, नागालँडमधील कोरिडांग आणि त्रिपुरातील धर्मनगर यांचा समावेश आहे. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयानं कैलास मानसरोवर यात्रेबाबत सीमावादाशी संबंधित केलेले दावे भारतानं फेटाळले. भारताची भूमिका सातत्यपूर्ण आणि स्पष्ट राहिली आहे असं सांगत 1954 पासून लिपुलेख खिंड हा कैलास मानसरोवर यात्रेसाठी एक जुना आणि प्रस्थापित मार्ग आहे आणि या मार्गाने ही यात्रा अनेक दशकापासून सुरू आहे, ही काही नवीन घडामोड नाही असं भारतानं स्पष्ट केलं आहे. राज्य शासनाच्या टेकवारी 2.0 महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताहाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. आजच्या काळात ज्याला AI समजतं तो साक्षर म्हणण्याची वेळ आली असून अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. नागरिकांचं जीवन सुकर करण्यासाठी सरकारी यंत्रणांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा, त्यासाठी आपण या टेकवारीमध्ये सहभागी होत असल्याचं ते म्हणाले. नरसापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत वेगानं आणि सखोल पद्धतीनं करण्यासाठी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष तपास पथकाची घोषणा केली आहे. या पथकात पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली 6 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तपासात कोणत्याही त्रुटी राहू नयेत आणि पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा या उद्देशानं हे पथक काम करेल. या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानं स्वतःहून दखल घेतली असून आयोगानं या घृणास्पद गुन्ह्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगानं देखील या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान या प्रकरणातला आरोपी भीमा कांबळे याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नांदेड इथल्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि राजकीय सामाजिक संघटनांच्या वतीनं करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिरे यांची या संघटनांच्या शिष्टमंडळानं आज भेट घेऊन मागणीचं निवेदन दिलं. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागानं केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. बँकॉकहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाच्या सामानातून 3 किलो 348 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. बेकायदेशीर बाजारातील त्याची अंदाजे किंमत 1,17,00,000 रुपये आहे. बँकॉकहून पुण्यात येणाऱ्या एका प्रवाशाबाबत संशय आल्यानंतर त्याच्या सामानाची तपासणी केल्यावर 6 पारदर्शक पाकिट

0: आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पाच विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू। सुरुवातीच्या कलानुसार पश्चिम बंगाल आणि आसामात भाजपा आघाडीवर। तमिळनाडूमध्ये नवोदित टीव्हीकेची बाजी। केरळमध्ये काँग्रेसप्रणीत UDFची बहुमताकडे वाटचाल, तर पुदुच्चेरीत स्थानिक AINRCला सर्वाधिक जागा। महाराष्ट्रात बारामतीच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, तर राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले आघाडीवर। आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागानं केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त। केरळ, आसाम, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमधल्या आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे। आत्तापर्यंत आलेल्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये 3 वेळा सत्ता मिळवलेला तृणमूल काँग्रेस पक्ष पिछाडीवर असून भाजपनं बहुतांश जागांवर आघाडी घेतली आहे। एकूण 294 मतदारसंघांपैकी भारतीय जनता पक्षाला 188 जागांवर, तर तृणमूल काँग्रेसला 92 जागांवर आघाडी मिळाली आहे। तमिळनाडूमध्ये एकूण 234 मतदारसंघांपैकी तमिळगा वेत्री कळघम हा अभिनेता जोसेफ विजय यांचा पक्ष 110 जागांवर, तर अण्णा द्रमुक 57 आणि द्रमुक 48 जागांवर आघाडीवर आहे। केरळात 140 मतदारसंघांपैकी काँग्रेस प्रणित UDF 61 जागांवर, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रणित LDFनं एके ठिकाणी विजय मिळवला असून 26 जागांवर आघाडी घेतली आहे। आसाममध्ये 126 मतदारसंघांपैकी भारतीय जनता पक्षाला 79 जागांवर, काँग्रेस 24 जागांवर आघाडी मिळाली आहे। पुदुच्चेरीत एकूण 30 मतदारसंघांपैकी ऑल इंडिया NR काँग्रेस पक्षाला 4 जागांवर विजय मिळाला असून एका जागेवर आघाडी मिळाली आहे, तर भाजपला एका जागेवर विजय मिळाला असून एका जागेवर आघाडी मिळाली आहे। काँग्रेस, अण्णा द्रमुक आणि द्रमुकला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे। आजच्या निकालांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात यश मिळताना दिसत आहे। आत्तापर्यंत आलेल्या कलानुसार भाजपनं पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये बहुमताचा आकडा पार केला आहे। पश्चिम बंगालमध्ये 2021 विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या मताधिक्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून 44% मतं मिळवत भाजप 174 जागांपेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे। या निवडणुकीत भाजपची मतांची टक्केवारी आणि जागा दोन्हीत लक्षणीय वाढ झाली आहे। दुसरीकडे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला मात्र मोठा फटका बसल्याचं दिसत आहे। हे कल कायम राहिले तर तृणमूल काँग्रेसच्या 15 वर्षांची सत्ता संपुष्टात येऊन बंगालमध्ये भाजपच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होईल। आसाममध्ये सत्ताधारी भाजपला मतदारांनी पुन्हा एकदा पसंती दिल्याचं सुरुवातीचे कल सांगत आहेत। 79 जागांवर आघाडी मिळवत भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनण्याकडे मार्गक्रमण करत आहे। तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत भाजपा अण्णाद्रमुकसह निवडणूक लढवत आहे। इथं जोसेफ विजय यांचा TVK पक्ष आघाडीवर असून सत्ताधारी द्रमुक तिसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे। अण्णा द्रमुक आणि भाजप आघाडी दुसऱ्या स्थानावर आहे। केरळमध्ये भाजपनं आपली 11-12% मतं कायम राखल्याचं आत्तापर्यंतच्या कलांमध्ये दिसत आहे। या ठिकाणी भाजपा 2 जागांवर आघाडीवर असून ही आघाडी कायम राखली तर केरळ विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा प्रवेश मिळवण्यात यशस्वी होईल। पुदुच्चेरीमध्येही भारतीय जनता पार्टीचे मित्रपक्ष NR काँग्रेससह 11 जागांवर आघाडीवर आहे। भाजप पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी दिली आहे। ते आकाशवाणीशी बोलत होते।
1: पश्चिम बंगाल में भारतीय जनता पार्टी की एक ऐतिहासिक जीत की ओर हम लोग बढ़ चुके हैं और वहाँ पे हम लोग 180 भी पहुँच सकते हैं। ये पहली बार होगा पश्चिम बंगाल में भारतीय जनता पार्टी की सरकार बन रही है और इसके साथ ही अंग बंग कलिंग, मतलब कि हमारी सरकार बिहार में, हमारी सरकार बंगाल में और हमारी सरकार उड़ीसा में और पूर्वोत्तर के लिए बहुत बड़ी उपलब्धि होगी। असम में भी अगर आप देखो तो हमारी तीसरी बार सरकार बन रही है।
0: हे सुरुवातीचे कल असून संपूर्ण चित्र लवकरच स्पष्ट होईल असं काँग्रेस प्रवक्ता पवन खेरा यांनी सांगितलं। त्यानंतरच काही मत मांडता येईल असं ते म्हणाले।
2: 2-2.5 घंटे बाद जब स्थिति और क्लियर हो जाएगी, स्पष्ट हो जाएगी, तब बात करने में ज्यादा आनंद आएगा। हर राज्य के लिए मैं कह रहा हूँ कि अभी 2 राउंड हुए या 3 राउंड हुए होंगे, 20 राउंड बाकी हैं।

0: असेंबली में, तो इतनी जल्दी कोई टिप्पणी करना उचित नहीं होगा।
1: या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचं भवितव्य आजच्या निकालानं ठरणार आहे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघातून त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्यापेक्षा 19,392 मतांनी आघाडीवर आहेत। अधिकारी नंदीग्राम मतदारसंघातूनही निवडणूक लढवत असून तिथून ते आघाडीवर आहेत। काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी हे बहरामपूर मतदारसंघातून सध्या 4,000 मतांनी पिछाडीवर आहेत, तर खरगपूर सदर इथून भाजपाचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष 9,000 मतांनी आघाडीवर आहेत। आरजी कार प्रकरणातल्या पीडितेची आई आणि भाजपा उमेदवार रत्ना देवनाथ या पाणीहाती मतदारसंघातून 5,000 मतांनी पुढे आहेत। तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन हे कोलातूर मतदारसंघातून 8,000 मतांनी पिछाडीवर असून इथून टीव्हीकेचे व्ही एस बाबू हे आघाडीवर आहेत। उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन हे परूर मतदारसंघातून आघाडीवर आहेत, तर टीव्हीकेचे अध्यक्ष जोसेफ विजय यांनी तिरुचिरपल्ली आणि पेरंबूर या दोन्ही मतदारसंघातून आघाडी घेतली आहे, तर अण्णाद्रमुकचे नेते माजी मुख्यमंत्री पलानीस्वामी हेही आघाडीवर आहेत। केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षप्रणीत डावी आघाडी पिछाडीवर असली तरी मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे त्यांच्या धर्मदाम मतदारसंघातून 9व्या फेरी अखेर आघाडीवर आहेत, तर आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज या पिछाडीवर आहेत। माजी आरोग्यमंत्री के शैलजा याही पेरून मतदारसंघातून 5,000 मतांनी पिछाडीवर आहेत, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व्ही डी सतीशन हे पराऊर मतदारसंघातून 9,000 मतांनी आघाडीवर आहेत। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, नागालँड आणि त्रिपुरा विधानसभेच्या 7 जागांसाठी पोटनिवडणुकीची मतमोजणीही आज होत आहे। महाराष्ट्रात बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा अजित पवार आघाडीवर असून राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले आघाडीवर आहेत। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे, मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या विजयी मिरवणुका काढू नयेत असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी आपल्या कार्यकर्ते आणि समर्थकांना केलं आहे। कर्नाटकात बागलकोट आणि दावणगिरी दक्षिण या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत। गुजरातमध्ये उमरेठ, नागालँडमध्ये कोरिडांग आणि त्रिपुरात धर्मनगर या तिन्ही जागी भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत। भारताच्या उत्पादन क्षेत्रात नवीन व्यवसायाची आवक आणि उत्पादन वाढीत सुधारणा झाली असून या वाढीचा वेग मंदावला असल्याचं HSBC इंडिया मॅन्युफॅक्चरिंग परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स च्या अहवालात म्हटलं आहे। भारताचा उत्पादन क्षेत्रातला निर्देशांक मार्चमध्ये 53.9% होता, तो वाढून एप्रिलमध्ये 54.7% वाढला आहे। मात्र ही सुधारणा अत्यंत संथगतीनं सुरू आहे। वाढीचा हा वेग गेल्या 4 वर्षातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मंद वेग आहे असं या अहवालात म्हटलं आहे। मागण्यांचा ओघ, रोजगार, पुरवठादारांच्या वितरणाचा कालावधी आणि खरेदी केलेल्या साठ्यांचं प्रमाण या घटकांच्या आधारे हा निर्देशांक तयार केला जातो। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागानं केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे। बँकॉकहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाच्या सामानातून 3 किलो 348 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला, त्याची अंदाजे किंमत 1,17,00,000 रुपये इतकी आहे। माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित यानिक सिन्नरनं काल अलेक्झांडर झ्वेरेवचा पराभव करून पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं। मास्टर्स 1000 स्पर्धा सलग 5व्यांदा जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे। IPL क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्सचा सामना लखनौ सुपर जायंट्स बरोबर होणार आहे। सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल। दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आज वादळी पावसासह गारपिटीची शक्यता हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केली आहे। जम्मू काश्मीर, लडाख, झारखंड, मध्य प्रदेश आणि ओदिशात उद्यापर्यंत अशी स्थिती राहील। ठळक बातम्या पुन्हा एकदा। 5 विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू। सुरुवातीच्या कलानुसार पश्चिम बंगाल आणि आसामात भाजप आघाडीवर, तमिळनाडूमध्ये नवोदित TVKची बाजी, केरळमध्ये काँग्रेसप्रणित UDFची बहुमताकडे वाटचाल, तर पुदुच्चेरीत स्थानिक AINRCला सर्वाधिक जागा। महाराष्ट्रात बारामतीच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तर राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले आघाडीवर आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: नमस्कार श्रोते हो, 107.1 MHz वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. FM रेनबो वाहिनीचं हे प्रसारण आकाशवाणी मुंबईच्या मध्यम लहरी 1044 kHz डिजिटल रिसीव्हरवर म्हणजेच DRM वर आता आपण ऐकू शकता. श्रोते हो, कार्यक्रम सुरू झालेला आहे चला दोस्त हो बोलू काही, आणि हा कार्यक्रम घेऊन आले आहे मी तुमची मैत्रीण ग्रीष्मा बेहरे. श्रोते हो, कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवरती गप्पा मारणार आहोत आणि अर्थातच तुमच्या आवडीची गाणी तुमच्याबरोबर असणार आहेत. तेव्हा ऐकत रहा FM रेनबो, मी आहे ग्रीष्मा.

0: नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी आणि आपण ऐकत आहात इंद्रधनुष्याचे सात रंग FM रेनबो वाहिनी 107.1 MHz।
1: श्रोते हो, चला दोस्त हो बोलू काही कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा। काही काळामध्ये म्हणजे विशेष करून कोविड जेव्हापासून सुरू झाला, जेव्हापासून आपण तो अनुभवला, अतिशय वाईट अनुभव आपल्या सगळ्यांना झालेले होते त्यावेळेला, पण ते अनुभवताना बऱ्याच गोष्टी आपल्या मधल्या बदलत गेल्या। म्हणजे स्वच्छता वगैरे ह्या गोष्टी आपण आधी जरी करत असू तरी ते त्या काळामध्ये आपण लक्षात ठेवून त्या गोष्टी करायला लागलो। आणि त्याचप्रमाणे अजून एक बदल झाला, तो म्हणजे वर्क फ्रॉम होम। आपण जे काम बाहेर जाऊन किंवा एखाद्या ऑफिसमध्ये एका कार्यालयात जाऊन

आपण काम करत असायचो ठराविक वेळांमध्ये, ते पूर्ण बदलून गेलं. कारण जरी कोविडमुळे बऱ्याच गोष्टी किंवा शाळा कॉलेजेस बंद असले तरी ऑफिस पूर्णपणे, सगळीच ऑफिसेस पूर्णपणे बंद ठेवणं शक्य नसल्यामुळे काही काळ बंद ठेवून पुन्हा आपण कामाला लागले होतो. पण कामाचं स्वरूप मात्र तेव्हा बदललेलं होतं. तर कसं स्वरूप बदललेलं आपण सगळ्यांनीच अनुभवलेलं आहे की वर्क फ्रॉम होमचं कल्चर त्या काळापासून सुरुवात झाली. आणि मग त्याच्यानंतर असं झालं की सुरुवातीला सगळ्यांना आपल्याला थोडंसं बरं वाटत होतं की आपल्याला बाहेर जाऊन काम करावं जे लागतं ते आपण घर बसल्याच करू शकतो. कारण बऱ्याचशा ऑफिसेसनी लॅपटॉप दिलेले होते, म्हणजे जे आधी कम्प्युटरवरती ऑफिसमध्ये जाऊन काम करत होते त्या बऱ्याच लोकांना घरी, ज्यांना काम करणं शक्य आहे असं त्यांचं प्रोफाईल असेल, त्यांना घरी लॅपटॉप दिलेले होते आणि ते घरनं काम करत होते. तर सुरुवातीचा काही काळ बऱ्याच जणांना ते थोडंसं बरं वाटलं की येण्याजाण्याचा जो प्रवास आहे, ट्रेनची गर्दी आहे किंवा ट्रेन मिळतीये की नाही, किंवा जर का सुटली ट्रेन तर काय करायचं, किंवा इथून तिथे आपल्याला एवढा वेळ चालत जायचं आहे, किंवा मग शेअर टॅक्सी करायची आहे किंवा रिक्षा करायची आहे वगैरे वगैरे, ज्या नेहमी आपण घरातून उठून आपल्या ऑफिसमध्ये कार्यालयात जाताना ज्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात त्या गोष्टींमधला जो प्रवास आणि जो वेळ आहे, एनर्जी आहे आपली, ती थोडी आपली वाचली असं आपल्याला वाटत होतं. आणि अर्थात ते खरं होतं. पण त्यानंतर जे आपल्याला हळूहळू कळायला लागलं ते असं की तो जरी वेळ वाचला असला तरी आपण पूर्ण वेळ तो वेळ वाचल्यावरती, उरलेला वेळ फक्त आपण काम करतोय असं झालेलं नव्हतं, तर तो वेळसुद्धा आपण कामालाच देत होतो किंवा द्यावा लागत होता. अशी त्या कामाची किंवा प्रोफाईलची त्यावेळेला स्थिती, परिस्थिती सगळ्यांची, बऱ्याच जणांची अशी झालेली होती की घरी बसून कामाचे तास मात्र कमी झालेले नव्हते. हां, एनर्जी आपली वाचली होती किंवा येण्याजाण्याचा जो प्रवास आहे, वेळ आहे, खर्च आहे, ह्या गोष्टी नक्कीच वाचल्या होत्या. पण घरी बसून काम करणं, तेवढाच वेळ किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळ देऊन काम करणं, ही गोष्ट नव्याने तेव्हा सुरुवात झालेली दिसली. ह्याच्या आधीसुद्धा काही काळ होतं पण सगळ्यांकडेच किंवा सगळीकडे आपल्याला बघायला मिळत नव्हतं. तर काही काही ठिकाणी जिकडे वर्क प्रेशर जास्त असेल किंवा त्या कामाचं स्वरूप कसं आहे त्याप्रमाणे मात्र बदलत होतं. पण कोविडनंतर आपल्याला हे विशेष करून जाणवायला लागलं. आणि मग त्यानंतर स्ट्रेस लेवल जी आहे, मानसिक ताण जो आहे तो वाढत गेला आणि त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी, मानसिक आणि शारीरिक थोडेसे त्रास, कुरबुरी आपल्याला सुरू झाल्या. त्याच्यावरती उपाय काय किंवा आपण काय केलं ह्या सगळ्याविषयी आपण बोलणार आहोत आजच्या कार्यक्रमात. त्याआधी ऐकूया हे गाणं.

राहो आता विसरा हे सगळं। इथ इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्या।

नमस्कार, मी केदार शिंदे। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी। मस्त मस्त गाणी, गप्पा, मुलाखती याचा आनंद जरूर घ्या। ऐकत रहा FM रेनबो।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी आणि आपण ऐकत आहात इंद्रधनुष्याचे सात रंग, FM रेनबो वाहिनी 107.1 MHz.

श्रोते हो, चला दोस्तों बोलू का ही कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि जेव्हा आपण कोविड काळ जेव्हा आठवतो तेव्हा आपल्याला सगळ्यांनाच त्या वाईट किंवा नको असलेल्या आठवणी आपल्याला आठवतात, पण त्याचा जो परिणाम आहे तो खूप काळ आता पुढे सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. म्हणजे इतर काही गोष्टींप्रमाणेच आपल्याला जे वर्क फ्रॉम होमचं कल्चर आपल्याला तेव्हापासून जे सुरू झालंय त्याच्यामुळे आपल्याला मानसिक आणि शारीरिक थोडे थोडे त्रास का होईना व्हायला लागलेले आपल्याला सगळ्यांना जाणवत आहे. आता ते त्रास कुठले तर एका जागी आपण स्क्रीनकडे कितीतरी वेळ बघावं लागतं, कामाचं स्वरूप असल्यामुळे का होईना, पण आपल्याला ते काम तसं करावं लागतं आणि त्याच्यामुळे आपल्या डोळ्यांवरती ताण पडतो. त्याचप्रमाणे आपण पोश्चर जे आपलं असतं, आपली मान असेल किंवा पाठ असेल, हे आपल्याला दुखायला लागतं किंवा त्याचं पोश्चर थोडंसं चुकतं. पूर्वी जेव्हा कोविडमध्ये आपण घरी काम करायला लागलो होतो तेव्हा आरामदायी अशा खुर्च्या जशा ऑफिसमध्ये असतात तशा घरी आपल्याकडे सगळ्यांकडे नसल्यामुळे तो पण एक त्रास जाणवायला लागला होता की एका बसल्यावरती टेबल खुर्ची आणि आपला लॅपटॉप ह्याच्यातलं अंतर जे आहे ते आपल्याला टाईप करताना किंवा बघताना ते किती योग्य नसेल तर बराच काळ काम तशा पद्धतीने केल्यावरती आपल्याला त्रास व्हायला लागतो हे आपल्याला जाणवायला हळूहळू लागलं. सुरुवातीला जाणवत नव्हतं, सुरुवातीला आपल्याला तेच थोडंसं बरं वाटत होतं की आपल्याला घरनं काम करायला मिळतं आहे, आपल्याला ऑफिसचे कपडे, ऑफिसची तयारी, डबा भरा किंवा पळत पळत ट्रेन पकडा ह्या भानगडीत पडायला लागत नाही आहे, ह्याचं थोडंफार आपल्याला बरं वाटत होतं. तरीसुद्धा ही जेव्हा सुरुवात झाली, थोडी थोडी कुरबुरी सुरू झाल्या, त्यावेळेला मात्र आपल्याला वाटायला लागलं की नको, आपलं आधीचं जे ओरिजिनल आपलं जे रुटीन आहे किंवा शेड्यूल आहे तेच बरं, आपल्याला ऑफिसला जाऊन काम करणं हे योग्य वाटायला लागलेलं होतं. त्याचप्रमाणे ह्या ज्या कुरबुरी आहेत त्याच्यावरती आपण थोडेसे उपायसुद्धा शोधले होते. ते उपाय म्हणजे काय तर मध्ये मध्ये ब्रेक घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. हे तेव्हाही होतं आणि आत्ताही आहे. आत्ता तसंच कामाचं स्वरूप बऱ्याच जणांचं राहिलं आहे, काही जणांचं बदललं आहे, पण कामाचं स्वरूप तसं असेल तर स्क्रीन टाईम आपण जेवढा जेवढा जास्त वापरतो, स्क्रीनवरती जेवढा आपण जास्त वेळ घालवतो तेवढाच आपल्या डोळ्यांना त्रास व्हायला सुरुवात होते आणि मग तो डोळ्याचा त्रास आपल्याला डोक्यामध्ये सुद्धा, आपलं जे ब्रेन आहे त्याच्यामध्ये सुद्धा, मेंदूमध्ये सुद्धा तो त्रास जाणवायला लागतो की आपण त्याच त्याच गोष्टी बघतो किंवा आपलं जे कॉन्सन्ट्रेशनचं जे टाईम असतं ते आपलं कुठेतरी खूप कमी झालेलं आहे. आपल्याला छोटे छोटे व्हिडिओज किंवा छोट्या छोट्या गोष्टी बघायला आवडतात, खूप जास्त आपल्याला बघायला वेळ जो असतो तो आपल्याला नकोसा वाटतो की कधी एकदा संपतंय, म्हणजे पेशन्स जे आहे ते ह्याच्यामुळे आपले कमी झालेले आपल्याला कुठेतरी दिसतात. हे कुठेतरी आपण हळूहळू चेंज करणं किंवा बदलणं हे खूप गरजेचं आहे, नाही का?

0: आकाशवाणी ऍट 90 निमित्ताने आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम। प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण। सूर गौरव।

0: नमस्कार, मी केदार शिंदे. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. मस्त मस्त गाणी, गप्पा, मुलाखती याचा आनंद जरूर घ्या. ऐकत रहा FM रेनबो.
1: श्रोतेहो, चला दोस्त हो बोलू काही कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि कामाचा जो ताण तेव्हापासून वाढत गेलेला आहे, त्या कामाच्या ताणामुळे एक एक ज्या गोष्टी येऊ लागलेल्या आहेत, म्हणजे त्रास, छोटे मोठे जे आपल्याला शारीरिक मानसिक त्रास होऊ लागलेले आहेत, त्यातच एक असा आहे, त्याला म्हणतात बर्न आउट सिंड्रोम. म्हणजे काय? तर बर्न आउट सिंड्रोम म्हणजे ही एक अशी स्थिती आहे की ज्याच्यामध्ये एखादी व्यक्ती मानसिक, शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या इतकी थकून जाते की तिची कामातली आवडच निघून जाते. बर्न आउटचा परिणाम अनेकदा अशा व्यक्ती आणि व्यावसायिकांवरती होतो जे कामालाच आपलं जीवन मानतात, म्हणजे ज्याला वर्कोहोलिक म्हटलं जातं. अशी जी लोकं असतील किंवा कामामुळे किंवा त्यांच्या प्रेशरमुळे ती झालेली असतील, त्यांची इच्छा असेल किंवा आवड असेल कामाची दरवेळेला इतकी सारी असं नसतं, पण कामामुळे काही परिस्थितीमुळे ते ज्यांना काम करावं लागतं, ज्यांचा नाईलाज असतो, अशा लोकांना ही बर्न आउट सिंड्रोम हे कधी ना कधीतरी होऊ शकतं. कारण इतकं जास्त जर का तुम्ही काम करत राहिलात, अथक काम तुमचं चालू असेल, शरीराला, डोक्याला कुठलाही ब्रेक नसेल, कुठलीही विश्रांती नसेल, कुठलीही शांतता नसेल, सतत कामाचा विचार आणि काम करणं ह्याच गोष्टी असतील, तर आपण शारीरिक, मानसिक आणि पूर्ण इतके थकून जातो की नंतर त्याच्यातला जो कामातला इंटरेस्ट असतो तोच नाहीसा होतो आणि मग वाटायला लागतं की बास, आता मला काहीही करायचं नाही आहे दुसरं, मला फक्त आराम करायचा आहे किंवा जे काही करावंसं वाटतंय, झोपायचंय किंवा कुठेतरी जायचंय, ह्या स्पेसमधून, ह्या जागेतनं कुठेतरी दूर निघून जायचंय असं काहीतरी मग वाटायला लागतं, त्याला बर्न आउट सिंड्रोम म्हणतात. आणि आजकाल ही आपल्याला सिंड्रोम बघायला किंवा अनुभवायला काही काही लोकांना मिळत असेल, काही जणांना आपण बघतो, ऐकतो, तर हे असं होण्यापासून आपण थोडंसं बाजूला होऊ शकतो. त्याच्यातनं आपण जर का काही उपाय केले की कामातनं ब्रेक घेतला, जरी आपल्याला कितीही काम असेल तरी आठवड्यातनं एक दिवस किंवा जे काही तुमचं स्वरूप असेल, ब्रेक घेणं जेवढं

शक्य असेल आणि नसेल तरी थोडंसं पुश करून आपण स्वतःला थोडासा वेळ द्यायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला हा सिंड्रोम फेस करायला लागणार नाही, आपल्याला त्याचा सामना करावा लागणार नाही आणि आपली मानसिक आणि शारीरिक तब्येत चांगली राहील ह्याकडे आपण थोडंसं जर का लक्ष दिलं तर हे असे त्रास आपल्याला नक्कीच होणार नाहीत असं नाही म्हणू शकत, पण थोडे कमी होतील, त्याची जी इंटेन्सिटी आहे ती नक्कीच कमी होईल. श्रोते हो, कार्यक्रमांची वेळ आता संपत आलेली आहे, त्याच्यामुळे या कार्यक्रमात मला इथेच थांबण्याची अनुमती द्या. जाता जाता मस्त गाणं तुमच्यासाठी. ह्यानंतर आपण ऐकणार आहोत बातम्या आणि त्याच्यानंतर पुन्हा कार्यक्रमात आपण भेटणार आहोत. ऐकत रहा FM रेनबो. मी आहे ग्रीष्मा.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 5 विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीत पश्चिम बंगाल आणि आसामात भाजपा आघाडीवर, तमिळनाडूमध्ये नवोदित टीव्हीकेची बाजी, सत्ताधारी द्रमुक तिसऱ्या क्रमांकावर, केरळमध्ये काँग्रेस प्रणित UDFची बहुमताकडे वाटचाल, तर पुदुच्चेरी स्थानिक AINRCला सर्वाधिक जागा। राज्यातल्या विधानसभा पोटनिवडणुकीत बारामतीतून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, तर राहुरीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर, आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त। 5 विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीत आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये 3 वेळा सत्ता मिळवलेला तृणमूल काँग्रेस पक्ष पिछाडीवर असून भाजपानं बहुतांश जागांवर आघाडी घेतली आहे। एकूण 294 मतदारसंघांपैकी भाजपाला 191 जागांवर तर तृणमूल काँग्रेसला 96 जागांवर आघाडी मिळाली आहे। तमिळनाडूमध्ये एकूण 234 मतदारसंघांपैकी तमिळगा वेत्री कळघम हा अभिनेता जोसेफ विजय यांचा पक्ष 106 जागांवर, तर अण्णा द्रमुक 55 आणि द्रमुक 53 जागांवर आघाडीवर आहे। केरळात 140 मतदारसंघांपैकी काँग्रेस प्रणित UDFला 11 जागांवर विजय मिळाला असून 52 जागांवर आघाडी मिळाली आहे। तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रणित LDFने 6 ठिकाणी विजय मिळवला असून 21 जागांवर आघाडी घेतली आहे। आसाममध्ये 126 मतदार संघांपैकी भाजपाला 78 जागांवर आघाडी, तर 3 जागांवर विजय मिळाला आहे। काँग्रेसला 21 जागांवर आघाडी मिळाली आहे। पुदुच्चेरीत 29 मतदारसंघांपैकी ऑल इंडिया NR काँग्रेस पक्षाला 9 जागांवर, तर भाजपाला 2 जागांवर विजय मिळाला आहे। काँग्रेस अण्णा द्रमुक आणि द्रमुकला प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळाला आहे। 5 विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू असून या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात यश मिळताना दिसत आहे। आतापर्यंत आलेल्या कलानुसार भाजपाने पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये बहुमताचा आकडा पार केला आहे। पश्चिम बंगालमध्ये 2021च्या तुलनेत भाजपाच्या मताधिक्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून 44% मतं मिळवत भाजपा 194 जागांवर आघाडीवर आहे। या निवडणुकीत भाजपाची मतांची टक्केवारी आणि जागा दोन्हीत लक्षणीय वाढ झाली आहे। आसाममध्ये सत्ताधारी भाजपाला मतदारांनी पुन्हा एकदा पसंती दिल्याचा कल सांगत आहेत। भाजपा 78 जागांवर आघाडीवर असून 3 जागांवर विजय मिळाला आहे। तमिळनाडूत भाजपाचा मित्रपक्ष AIDMK दुसऱ्या स्थानावर आहे, तर पुदुच्चेरीमध्ये मित्रपक्ष NR काँग्रेससह भाजप 11 जागांवर आघाडीवर आहे। केरळमध्ये भाजपाने आपली 11-12% मतं कायम राखल्याचं आतापर्यंतच्या कलात दिसत आहे। भाजपा पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत असून संपूर्ण भारत भाजपाबरोबर उभा आहे हे या निकालातून दिसतं, असं भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले।
1: भारतीय जनता पक्षाची वाढ, मतांची वाढ, जागांची वाढ हे आता हळूहळू स्पष्ट दिसेल। तामिळनाडूमध्ये सुद्धा DMKचा पराभव हा आता दृष्टिक्षेपात दिसतोय आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात संपूर्ण हिंदुस्थान हा आता मजबूत भारतीय जनता पक्ष आणि NDE बरोबर उभा आहे।
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, नागालँड आणि त्रिपुरा विधानसभेच्या एकूण 7 जागांसाठी पोटनिवडणुकीची मतमोजणीही आज होत आहे। राज्यात बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा अजित पवार आघाडीवर असून राहुरीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर आहेत। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे, मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या विजयी मिरवणुका काढू नयेत, असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी आपले कार्यकर्ते आणि समर्थकांना केलं आहे। बारामतीच्या मतदारांनी अजित पवारांवर विश्वास दाखवल्याचं सुनेत्रा पवार म्हणाल्या।
2: जे मतदान आहे ते बारामतीकरांनी आदरणीय दादांवर दाखवलेला विश्वास, त्यांनी आजपर्यंत केलेली त्यांची सेवा आणि दादांनी केलेलं जनतेवरचं प्रेम हे त्यांनी त्यांच्या मतातून दिलेलं आहे।
0: कर्नाटकात बागलकोटमध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे, तर दावणगिरी दक्षिण मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर आहे। गुजरातमध्ये उमरेठ, नागालँडमध्ये कोरिडांग आणि त्रिपुरा धर्मनगर या तिन्ही मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत। भारताच्या उत्पादन क्षेत्रात नवीन व्यवसायाची आवक आणि उत्पादन वाढी सुधारणा झाली असून या वाढीचा वेग मंदावला असल्याचं HSBC इंडिया मॅन्युफॅक्चरिंग परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्सच्या अहवालात म्हटलं आहे. भारताचा उत्पादन क्षेत्रातला निर्देशांक मार्चमध्ये 53.9% होता, तो वाढून एप्रिलमध्ये 54.7% वाढला आहे. मात्र ही सुधारणा अत्यंत संथ गतीने सुरू आहे. वाढीचा हा वेग गेल्या 4 वर्षातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मंद वेग आहे असं या अहवालात म्हटलं आहे. मागण्यांचा ओघ, रोजगार, पुरवठादारांच्या वितरणाचा कालावधी आणि खरेदी केलेल्या साठ्यांचं प्रमाण या घटकांच्या आधारे हा निर्देशांक तयार केला जातो. राज्य शासनाच्या टेकवारी 2.0 महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताहाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. आजच्या काळात ज्याला AI समजतं तो साक्षर म्हणण्याची वेळ आली असून अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. नागरिकांचं जीवन सुकर करण्यासाठी सरकारी यंत्रणांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा, त्यासाठी आपण या टेकवारीमध्ये सहभागी होत असल्याचं ते म्हणाले. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त केले असून या प्रकरणी 2 जणांना अटक केली आहे. बँकॉकहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाच्या सामानातून 3 किलो 348 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत अंदाजे 1,17,00,000 रुपये आहे. बँकॉकहून पुण्यात येणाऱ्या एका प्रवाशाबाबत संशय आल्यानंतर त्याच्या सामानाची तपासणी केली तेव्हा 6 पारदर्शक पाकिटांमध्ये हा अंमली पदार्थ लपवल्याचं उघडकीला आलं. IPL क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्सचा सामना लखनौ सुपर जायंट्स बरोबर होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. अहमदाबादमध्ये काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं पंजाब किंग्सचा 4 गडी राखून पराभव केला. हैदराबादमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला हरवून विजयी परंपरा कायम ठेवली. मुंबईत कुर्ला बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या 2-मजली बेस्ट बसला काल आग लागून ती जळून खाक झाली. यात कुणालाही इजा झाली नाही असं प्रशासनानं कळवलं आहे. या बसची दुरुस्ती सुरू असताना ही आग लागली. अमरावती जिल्ह्यातल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 43वा वर्धापन दिन, महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार 2026 आणि वार्षिकांक स्पर्धा 2024-25 पुरस्कार कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रकुलगुरू डॉ महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ अविनाश असनारे, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ हेमंत देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते. क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं जीवन आणि पराक्रम शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट केले जातील असं आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी म्हटलं आहे. भांगरे यांच्या 187वा पुण्यतिथीनिमित्त परवा जिल्हा कारागृहात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. या क्रांतिकारकाचा आणि त्यांच्या कुटुंबाचा प्रेरणादायी इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे असं त्यांनी सांगितलं. हवामान. येत्या 2 दिवसात अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीत पश्चिम बंगाल आणि आसामात भाजपा आघाडीवर. तामिळनाडूमध्ये नवोदित TVK ची बाजी, सत्ताधारी द्रमुक 3 क्रमांकावर. केरळमध्ये काँग्रेस प्रणित UDF ची बहुमताकडे वाटचाल, तर पुदुचेरीत स्थानिक AI NRC ला सर्वाधिक जागा. राज्यातल्या विधानसभा पोटनिवडणुकीत बारामतीतून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, तर राहुरीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर. आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

नमस्कार, श्रोते हो 107.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो प्रसारण सेवा आणि कार्यक्रम सुरू झालेला आहे सप्तरंगी साथ. आणि हा कार्यक्रम घेऊन आले आहे मी तुमची मैत्रीण ग्रीष्मा बेहरे. श्रोते हो, आज कार्यक्रमामध्ये आपण काय बघणार आहोत, कशाविषयी बोलणार आहोत याची उत्सुकता असेल तर मी खूप जास्त उत्सुकता ताणून न धरता तुम्हाला सांगते की आजच्या दुपारी आपण एक चित्रपटाविषयी माहिती घेणार आहोत, चित्रपट बघणार आहोत. आणि

चित्रपट खूप जुना नाही आहे आणि खूप नवीनही नाही आहे, तरी साधारण 25-26 वर्षांपूर्वीचा, म्हणजे अगदी खूप जुनाही म्हणता येणार नाही आणि अगदी नवीनही नाही आहे तो, असा 2000 हा चित्रपट, 2000 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट आहे. आणि हा चित्रपट थोडासा त्याच्यामध्ये थ्रिल आहे, थोडीशी त्याच्यामध्ये कॉमेडी किंवा लाईट ह्यांनी घेतलेला आहे, पण एक धमाल आणि उत्कंठा शेवटपर्यंत आपल्या मनामध्ये येत राहते की आता पुढे काय होणार किंवा नक्की काय आहे, अशा प्रकारचा हा चित्रपट आहे. तुम्ही बघितलेला असू शकतो आणि नसेल बघितला तर आज आपण हा बघणार आहोत चित्रपट, मराठी चित्रपट खतरनाक.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: नमस्कार, मी केदार शिंदे. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. मस्त मस्त गाणी, गप्पा मुलाखती याचा आनंद जरूर घ्या. ऐकत रहा FM रेनबो.
2: एक निवेदन. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल मार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी https://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख 31 जुलै ही आहे.
1: नमस्कार, मी केदार शिंदे. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. मस्त मस्त गाणी, गप्पा मुलाखती याचा आनंद जरूर घ्या. ऐकत रहा FM रेनबो.
2: सप्तरंगी साथ कार्यक्रम सुरू आहे आणि आज आपण एका चित्रपटाविषयी बोलतो आहोत. आणि हा चित्रपट म्हणजे नावातच, नाव ऐकल्यावरच आपल्याला थोडीशी भीती वाटू शकते, कारण ह्या चित्रपटाचं नाव आहे खतरनाक. आणि हा मराठी चित्रपट 2000 साली प्रदर्शित झालेला ॲक्शन कॉमेडी चित्रपट आहे. याचा दिग्दर्शन केलेला आहे महेश कोठारे यांनी. निर्मिती आहे विद्या बच्चेवार यांची. आणि मुख्य भूमिकेत आहेत महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, जॉनी लिव्हर, भरत जाधव, अविनाश नारकर, नूतन जयंत, आरती चांदोरकर, सदाशिव आमरापूरकर. आता ही जी स्टारकास्ट आहे, ही जी मुख्य भूमिका ज्यांनी साकारल्या आहेत, ते सगळेच जण इतके मोठे आहेत. आणि काही काही नावं घेतल्यावरती आपल्याला कळतं की हा थोडासा कॉमेडीचं त्याला बाजू असू शकेल आणि थोडीशी ही खतरनाक किंवा थोडीशी थ्रिल अशी सुद्धा बाजू असू शकणार आहे. कारण आपले हे जे कलाकार आहेत, त्या कलाकारांची नावं ऐकल्यावर आपलं त्यांचं साधारण काम कसं आहे आपल्याला माहिती आहे. सगळ्यांनी अप्रतिम असं काम केलेलं आहे या चित्रपटामध्ये, त्याच्यात तर काही वाद नाहीच आहे. पण उत्सुकता इतकी ताणून धरली जाते ना शेवटपर्यंत, की आपल्याला शेवटपर्यंत समजत नाही की नक्की काय चाललं आहे. काय चाललं आहे म्हणजे, गोष्ट अशी आहे की एक गाव आहे, श्रीरंगपूर नावाचं गाव आहे. आणि त्या गावामध्ये असे मोठमोठे उद्योगपती वगैरे राहत असतात. तर सीन जेव्हा सुरू होतो किंवा चित्रपट सुरू होतो तेव्हा असं दाखवलेलं आहे की एक उद्योगपती आहेत, श्रीमंत आहेत, दादासाहेब देसाई नावाचे. आणि ते बसलेले आहेत आणि अगदी रात्रीची वेळ आहे, विजा कडाडत आहेत आणि मोठा बंगला आहे, ते बंगल्यात एकटेच आहेत. आणि त्यांचा एक नोकर त्यांच्याकडे येतो, त्यांच्याजवळ येतो आणि दुधाचा ग्लास बरोबर घेऊन येतो. आणि तो दुधाचा ग्लास देताना त्यांच्या चेहऱ्यावरती असे एक्सप्रेशन्स असतात की थोडंसं त्यांच्याकडे बघूनच आपल्याला भीती वाटते, अरे बापरे, हे काय आहे, म्हणजे ह्यांनीच काही केलं आहे का किंवा हे करणार आहेत का काही, असं आपल्याला वाटायला लागतं. मग ते दूध देतात आणि ते जे देसाई असतात ते म्हणतात की तुम्ही आता घरी जाऊ शकता, रात्री उशीर पण झालेला आहे म्हणून. हे घरी निघतात. घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी असं कळतं की तिथे त्या देसाई यांचा खून झालेला आहे. आता हा कोणी केला? तर शेवटी त्यांच्या घरामध्ये त्यांचा नोकर जो होता तोच तिकडनं निघून गेलेला होता. भिकोबा त्यांचं नाव असतं. ते भिकोबा घरी गेलेले असतात आणि त्याच्यानंतर हे रात्री घडतं. मग तुंगारे नावा

चे तिकडे एक इन्स्पेक्टर असतात ड्युटीवरती, तर त्यांच्याकडे ती केस येते, मग ते बघतात. आणि महत्त्वाचं किंवा विशेष ह्या खुनाबाबत म्हणजे हा अमावस्येच्या रात्री झालेला खून असतो. म्हटल्यावरती त्यांना सगळ्यांना असं वाटायला लागतं की काय झालंय, कोणी केलं असेल, कसं झालं असेल, अशा गोष्टी त्यांच्या सुरुवात होतो. किंवा तपासाला सुरुवात करायची तर कसा करायचा, काहीही पुरावा त्यांना सापडत नाही. पुढे काय होतं ऐकूया गाण्यानंतर.

0: चल उद्या तुझ्या नानांना घेऊन ये देवीच्या दर्शनाला, थोडी अक्कल येईल त्यांना। नाही सांगतो
1: तुझं आपलं काहीतरी,
0: तू अगदी मनापासून पूजा करत होतीस पण काय ग मनापासून देवीकडे काय मागितलंस?
1: जे मला मागायचं होतं ना तेच मी मागितले।
0: मला माहित आहे तू काय मागित।
2: श्रोतेहो, सप्तरंगी साथ मध्ये आपण खतरनाक हा मराठी चित्रपट त्याच्याविषयी बोलतो आहोत आणि खरंच नावाप्रमाणे हा चित्रपट सुद्धा सुरुवातीला आपल्याला उत्सुकता आपल्या मनामध्ये निर्माण होते किंवा आता पुढे काय होणार आहे, नक्की खुनी कोण आहे किंवा गुन्हेगार कोण आहे असंच आपल्या मनात वाटत राहतं। तर पहिले जेव्हा देसाई गेल्यानंतर हा जो भिकोबा आहे तर तो पुढच्यांकडे म्हणजे माधवराव जेधे हे पण एक उद्योगपती असतात त्यांच्याकडे हा कामाला जातो। तिथे गेल्यानंतर पुन्हा तेच होतं, पुन्हा ते जातात। मग असं झाल्यानंतर त्यांना कळत नाही की आता हे काय झालं, म्हणजे एक झाला दोन झाला आणि ते दोन्ही खून जे अमावस्येच्या रात्री झालेले असतात त्याच्यामुळे संशय अजूनच हे होतो की बापरे आता हे कोणतरी खतरनाक माणूस कोणतरी असणार आहे, पण कोण असेल? तर सुरुवातीला मी जसं म्हटलं तसं हे जसा जसा गोष्ट पुढे सरकते तसं आपल्याला भिकोबांवरती थोडासा संशय येतो, कारण ते जिथे कामाला जातात तिथे त्या माणसाचा खून होतो असं एक दोन वेळा झालेला दिसतं आपल्याला झालेलं। आणि त्याच्यानंतर असं होतं की एक वकील असतात म्हणजे जे तुंगारे इन्स्पेक्टर असतात तर ते केस सोडवायला प्रयत्न करत असतात, पण मग एक वकील असतात पोटभरे नावाचे तर ते मात्र त्यांना ती केस जिंकून देत नाहीत आणि स्वतः ती केस लढवतात आणि तेच जिंकत असतात केस, त्यामुळे नाही म्हटलं तरी प्रोफेशनल अशी त्यांची थोडीशी आमनेसामने बाचाबाची झालेली असते आणि थोडेसे म्हटलं तर ते शत्रू एकमेकांचे असल्यासारखे असतात। आणि मग त्या ह्याच्यामध्ये संशय असं वाटतं की पोटभरे बहुतेक आहेत, कारण ज्या प्रकारे त्यांचं वागणं बोलणं दिसणं ह्या सगळा जो प्रकार असतो त्याच्यातनं आपल्याला असं वाटायला लागतं, संशय यायला लागतो की बहुतेक हे तेच असतील, म्हणजे गुन्हेगार ह्यांनी गुन्हा करायचा तो ह्या पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न करायचा आणि ती केस कोर्टात गेल्यानंतर ह्यांनी ती लढवायची आणि जिंकायची, म्हणजे स्वतःच जिंकायचं आणि त्याच्यातनं सुटायचं, असं काहीतरी ह्यांचं चाललेलं आहे की काय असा संशय आपल्या मनामध्ये येत राहतो। आणि एकीकडे दुसरीकडे असं चाललेलं असतं की लक्ष्मीकांत बेर्डे आणि भरत जाधव ह्यांची अशी एक लक्षा आणि रंग्या अशी जोडी असते आणि त्यांची एक डिटेक्टिव्ह एजन्सी असते आणि ह्या तिसरा डोळा नावाची ती एजन्सी असते आणि त्याच्यामार्फत ते शोध लावत असतात आणि कोणी त्यांना सापडतंय का, गुन्हेगार सापडतोय का, तिथपर्यंत ते पोचू शकतात का ह्याच्या मागोवा ते घेत असतात। पण सुरुवातीला काही केल्या त्यांना काही पुरावे सापडत नाहीत आणि त्यांना कुठली केस तशी मिळत नाही। पुढे काय होतं ऐकूया गाण्यानंतर।

नमस्कार, मी केदार शिंदे, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी। मस्त मस्त गाणी, गप्पा, मुलाखती याचा आनंद जरूर घ्या। ऐकत रहा FM रेनबो।

श्रोतेहो सप्तरंगी सात कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा आणि आपण मराठी चित्रपट खतरनाक ह्याच्याविषयी बोलतो आहोत. पुढे काय होतं, हे दोन खून झाल्यानंतर इकडे लक्ष्मीकांत आणि रंग्या असे, लक्ष्य आणि रंग्या असं त्यांची एक डिटेक्टिव्ह एजन्सी असते, पण काही केल्या त्यांना काही क्लायंट मिळत नसतो किंवा त्यांचं पुढे काही होत नसतं. मग दुसरीकडे इथे काय होतं, त्यांनी असं ठरवलेलं असतं की आता तिसरी अमावस्या म्हणजे तिसरा महिना येईपर्यंत आपण काहीतरी हा छडा लावला पाहिजे, आपण शोधून काढलं पाहिजे की हे नक्की झालं आहे तरी काय. मग अशा वेळेला त्यांना काही करता येत नाही. इकडे तुंगारे असतात इन्स्पेक्टर साहेब आणि इकडे हे दोघंजणं असतात, असं प्रयत्न करत असतात पण त्यांना काही मिळत नसतं. आणि मग हे दोघंजणं काहीतरी क्लुप्ती काढतात की आपणच सांगूया, कुणीतरी आपण खोटा असा गुन्हेगार तयार करूया आणि आपण सांगूया की आम्हाला सापडलेत, पुरावे सापडलेत आणि पकडा. तर तसं काही होत नसतं, पुढे काही घडत नाही. त्याच्यानंतर निंबाळकर, रावसाहेब निंबाळकर नावाचे एक उद्योगपती असतात आणि ते सुद्धा एकटे त्यांच्या खोलीत असतात. त्यांचा भाऊ, धाकटा भाऊ त्यांच्याकडे येतो आणि म्हणतो की दादा मला खूप भीती वाटते आहे, कारण दोन महिने झालेले आहेत आणि दोन खून झालेले आहेत, ते सगळे उद्योगपती.

आहेत, त्यामुळे कोणाचाही नंबर असू शकतो, पण तू सुद्धा एक मोठा उद्योगपती आहेस, त्यामुळे तुझा झाला तर मला खूप भीती वाटते वगैरे असं म्हटल्यावरती ते म्हणतात की काही घाबरू नकोस, मी आहे इथे, तू काही काळजी करू नकोस असं म्हणून ते त्यांना पाठवतात त्यांच्या खोलीत, आणि हे स्वतःच्या खोलीत थांबतात आणि त्यांना चाहूल लागते कोणीतरी आलंय म्हणून ते त्याचा पाठलाग करायला बघायला जातात, तर तेवढ्यात त्यांनाही कोणीतरी संपवतं. असे 3 महिने किंवा हे 3 अमावस्याला झालेल्या गोष्टी घटना बघितल्यावरती एक स्पेशल डिटेक्टिव्ह पोलिसांकडून नेमले जातात आणि ते म्हणजे महेश कोठारे असतात, आणि मग ते तिथे येतात आणि केस जी आहे ती इन्स्पेक्टर तुंगारे ह्याला मदत करायला म्हणून ते आलेले असतात आणि मग त्यांचा शोध सुरू होतो. शोध सुरू झाल्यावरती हळूहळू गोष्टी उलगडत जातात, पण अगदी शेवटापर्यंत आपल्याला असंच वाटत राहतं की ॲडव्होकेट पोटभरे आणि भिकोबा ह्या दोघांपैकीच कोणीतरी असेल, कारण त्यांचा एकंदर जो वावर आहे, दिसणं आहे, त्याच्यावरनं तर नक्कीच संशय त्यांच्यावरती येतो. पण इथे ट्विस्ट आहे, तसं नसतं. संशय त्यांच्यावर आला तरी ॲक्च्युली काहीतरी वेगळंच असतं, आणि ते बघण्यासारखं आणि त्याची जी मजा आहे किंवा तो एक आपल्याला धक्का बसतो तो खरंच मस्त आहे. चित्रपट बघितल्यावर तुम्हाला जास्त ते जाणवेल. पुढे काय होतं ह्या गाण्यानंतर ऐकूया.

0: जी।
1: तर मंडळी, मुंबईला कोणी माया नगरी म्हणत, स्वप्न नगरी, तर कोणी म्हणतात रावणाची दुसरी लंका। तर ह्या मुंबईच्या कानाकोपऱ्यातल्या अज्ञात अशा काही गोष्टी घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येतोय लवकरच।
0: या अज्ञात गोष्टी लिहिलेल्या आहेत लेखक नितीन साळुंके यांनी, याच्या सादरकर्ते आहेत ज्योत्सना केतकर, आणि याचे सादरकर्ते आहोत म्हणजेच वाचक नट आहोत मी अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी। भेट

0: या अज्ञात कथा आकाशवाणीच्या रेनबो आणि अस्मिता वाहिनीवर या दोन्ही ठिकाणी आपल्याला ऐकता येणार आहे. त्यामुळे जोडलेले राहा. भेटूच
1: लवकर.

0: नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी आणि आपण ऐकत आहात इंद्रधनुष्याचे सात रंग FM रेनबो वाहिनी 107.1 MHz।
1: श्रोतेहो, सप्तरंगी साथ कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा। आणि आज आपण मराठी चित्रपट खतरनाक याच्याविषयी बोलतो आहोत। त्याची गोष्ट एकंदर खरंच खतरनाक आहे आणि ज्या प्रकारे ते काही दाखवलेले आहेत, या ज्या घटना घडत आहेत त्यासुद्धा आपल्याला भीती वाटेल किंवा बापरे पुढे काय घडत असेल असं वाटत राहतं। आणि ह्याला जितकं थ्रिल आहे या चित्रपटामध्ये तितकंच मध्ये मध्ये विनोदसुद्धा पेरलेला आहे, त्यामुळे विनोदी आणि थरारक अशा दोन्ही प्रकारचा हा चित्रपट आहे। आपल्याला मनामध्ये थोडीशी उत्सुकता निर्माण करणारा आहे। थोडंसं आपण फसलं जातो किंवा गोंधळतो की नक्की कोण आहे, याच्या मागे कोण आहे। तर अशा प्रकारे हा पुढे जात जात निंबाळकर जे आहेत त्यांचा सुद्धा खून होतो। त्याच्यानंतर पुढे काय होतं तर त्यांना पकडायचं असतं आणि मग आता फायनल असं त्यांचं ठरलेलं असतं की आता चौथं कोणी जाता कामा नये, पण काय करता येईल त्यासाठी। तर इथे असं होतं की तुंगारे जे असतात इन्स्पेक्टर, त्यांची जी बहीण असते ती, हे जे महेश असतात CID जे विशेष इन्स्पेक्टर म्हणून आलेले असतात तिकडे, तर त्यांना भेटते आणि त्यांना सांगते की त्या जिथे काम करतात, ती गौरी जिथे काम करत असते, तर ते सुद्धा एक मोठे उद्योगपती आहेत आणि अगदी खूप चांगली वागणूक त्यांना देतात, अगदी मुलीसारखं त्यांना वागवतात। पण त्यांना भीती वाटत असते की पुढे चौथा नंबर कदाचित ह्यांचा लागला तर, असं ही भीती ह्या CID इन्स्पेक्टरजवळ त्या बोलून दाखवतात। आणि बोलून दाखवल्यावरती त्यांना असं वाटतं की का असं, म्हणजे तुला असं का वाटतंय, नेमकं काय झालं असेल। तर ती एक यादी देते आणि ती यादी श्रीरंगपूर नगरपालिकेची असते आणि त्याच्यामध्ये जे उद्योगपती आहेत मोठमोठे तर त्यांना सत्कार करण्यात येणार असतो, त्यांना बक्षीस प्रदान केलेलं असतं। आणि त्याच्यामध्ये हे पाच उद्योगपती असतात आणि त्यांचा जो काही सिक्वेन्स त्या लिस्टमध्ये दिलेला असतो त्याच सिक्वेन्सनी हे खून झालेले दिसतात। असं म्हटल्यावर कुठेतरी धागा जुळतोय का, किंवा कुठेतरी आपल्याला काहीतरी जॉईनिंग द डॉट्स म्हणतो तशासारखं काही आहे का असं ह्या इन्स्पेक्टरना वाटायला लागतं। आणि मग त्याप्रमाणे ते हळूहळू पुढचा जो त्यांचा सापळा आहे तो रचायला लागतात। मग पुढे काय होतं ऐकूया या गाण्यानंतर।

नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी आणि आपण ऐकत आहात इंद्रधनुष्याचे सात रंग, FM रेनबो वाहिनी 107.1 MHz।

0: आकाशवाणी ऍट 90 निमित्ताने आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण, सूर गौरव संध्या।
2: मुंबई तवरी मलबार हिल इंद्रपुरी कुबेरांची वस्ती तिथे सुख।

0: माया नगरी म्हणत स्वप्न नगरी तर कोणी म्हणतात रावणाची दुसरी लंका। तर ह्या मुंबईच्या कानाकोपऱ्यातल्या अज्ञात अशा काही गोष्टी घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येतोय लवकरच।
1: या अज्ञात गोष्टी लिहिलेल्या आहेत लेखक नितीन साळुंके यांनी, याच्या सादरकर्ते आहेत ज्योत्सना केतकर, आणि याचे सादरकर्ते आहोत म्हणजेच वाचक नट आहोत मी अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी।

0: या अज्ञात कथा आकाशवाणीच्या रेनबो आणि अस्मिता वाहिनीवर या दोन्ही ठिकाणी आपल्याला ऐकता येणार आहे. त्यामुळे जोडलेले राहा. भेटूच
1: लवकरच.

नमस्कार, मी केदार शिंदे। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी। मस्त मस्त गाणी, गप्पा, मुलाखती याचा आनंद जरूर घ्या। ऐकत रहा FM रेनबो।

सप्तरंगी साथ कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आपण कार्यक्रमाच्या आणि चित्रपटाच्या शेवटाकडे आलेलो आहोत. अगदी शेवटी काय घडतं ह्याची उत्सुकता मी थोडीशी ताणून धरणार आहे. म्हणजेच याचा अर्थ तुम्हाला जर का वाटत असेल की पुढे नक्की काय घडलंय किंवा नक्की कोण आहे आरोपी, गुन्हा कोणी केलेला आहे हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर चित्रपट तुम्ही नक्की बघू शकता. आणि हा चित्रपट बघताना जेव्हा थरार काही चित्रपट असतात तेव्हा ते बघताना ऐकण्यापेक्षा बघताना आपल्याला तो एक वेगळा अनुभव येतो. ऐकताना आपल्याला साधारण समजतं की नक्की काय झालेलं असेल. ती जी वातावरण निर्मिती आहे ती मात्र झालेली असते, पण प्रत्यक्ष आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला तिथपर्यंत आपण तो जातो की नक्की काय झालेलं आहे. हे दोघं जणं झाल्यानंतर तिसरा खून झाल्यानंतर मात्र मग त्यांनी स्पीड अप करतात ते आणि जास्त वेगाने हे कामाला लागतात. मग तो सापळा रचतात आणि त्या सापळ्यामध्ये आपल्याला वाटणारही नाही किंवा आपण विचारही केलेला नसतो असं काहीतरी आपल्याला समोर येतं की सुरुवातीला त्यांच्यावरती आपला संशय अजिबात जात नाही. त्याच्यामुळे नक्की कोणी केलेलं आहे, ह्या दोघांपैकी ते काम नसतं कोणाचं ज्यांच्यावरती ॲडव्होकेट पोटभरे आणि भिकोबा ह्यांच्यावरती वाटत असलं तरी संशय आलेला असला तरी हे गुन्हेगार नाहीत, कोणीतरी वेगळाच गुन्हा केलेला असतो. तर कोण आहेत ते हे जाणून घेण्यासाठी चित्रपट तुम्ही बघू शकता. आणि आता कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, त्याच्यामुळे कार्यक्रमात मला इथेच थांबण्याची अनुमती द्या. पुढच्या कार्यक्रमात आपली पुन्हा भेट होणार आहे. यानंतर जाता जाता हे गाणं मी तुमच्यासाठी लावणार आहे आणि त्यानंतर आपण पुढच्या कार्यक्रमात भेटूया. ऐकत रहा FM रेनबो.

नमस्कार, वेळ झाली आहे ठळक बातमीपत्राची. पाच विधानसभा निवडणुकींच्या मतमोजणीत आतापर्यंत आलेले कलानुसार पश्चिम बंगालमध्ये तीन वेळा सत्ता मिळवलेल्या तृणमूल काँग्रेस पक्ष पिछाडीवर असून भाजपाने बहुतांश जागांवर आघाडी घेतली आहे. तमिळनाडूमध्ये तमिळगा वेत्री कळघम हा अभिनेता जोसेफ विजय यांचा पक्ष 106 जागांवर आघाडीवर आहे. केरळात काँग्रेस प्रणित युडीएफला 11 जागांवर विजय मिळाला असून 52 जागांवर आघाडी मिळाली आहे. आसाममध्ये भाजपाला 78 जागांवर आघाडी तर 3 जागांवर विजय मिळाला आहे. पुडुचेरीत ऑल इंडिया एनआर काँग्रेस पक्षाला 9 जागांवर तर भाजपाला 2 जागांवर विजय मिळाला आहे. राज्यात बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा अजित पवार आणि राहुरीत भाजपाचे अक्षय कर्डिले यांनी विजयी आघाडी घेतली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 356 अंकांनी वाढला आणि 77,269 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 122 अंकांची वाढ नोंदवत 24,119 वर पोहोचला. बँकॉकहून पुणे विमानतळावर आलेल्या एका प्रवाशाच्या सामानातून 3 किलो 348 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. त्याची अंदाजे किंमत 1,17,00,000 रुपये आहे. याचबरोबर ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्यूजिकली योर्स।
1: राम राम मंडली, कस काय हाय? ठीक खाओ ना? अव आज मी आले हाय सांजेच्या पारी, कोण म्हणून काय विचारता, म्या हाय राणी, आणि घेऊन आले हाय तुमच्यासाठी गोड गोड गाणी। तुम्हासने ठाव हाय काहीतरी कारण असल्याशिवाय ही राणी येत नाही, बघा तुम्हासनी भेटाया। आज बी तसंच काहीतरी कारण हाय, मला तुम्हासनी भेटाया यावंसं वाटलं म्हणून। आता काय विचारता, एक गाणं तुम्हासनी ऐकवते आणि मग बोलू की आजचा माझा विषय काय हाय। त्यो म्हणजे मला कोणत्या विषयावर तुमच्याशी गप्पा मारायला आवडतात त्या विषयाबद्दल म्हणते मी। आता विषय तर भरपूर आहेत आणि मला बोलायला बी लई आवडतं, पर काहीतरी एक छानसा विषय असला पाहिजे। हा विषय म्हणलं तर छान आहे, म्हणलं तर काय आता म्हणायचं असं म्हणण्यासारखा बी आहे, म्हणजे कन्फ्युजिंग। आता मी असं का म्हणते आहे, एक गाणं ऐकूया, जरा शांत होऊया आणि मग आज मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे ह्या महत्त्वाच्या विषयावर। आता तुम्ही म्हणाल महत्त्वाचं काय आहे, तर तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांसाठीच आहे हो, ऐका तर।

नमस्कार, मी केदार शिंदे, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी। मस्त मस्त गाणी, गप्पा मुलाखती याचा आनंद जरूर घ्या। ऐकत रहा FM रेनबो।

तर मंडळी, मी हाय राणी आणि तुम्हासने कळलं असेल या गाण्यावरून म्हणते मी की आजचा विषय काय हाय. आजचा विषय काहीतरी पाण्याशी निगडीत हाय एवढं तर तुम्हाला नक्की कळलं असेल बघा, याची मला खात्री हाय. अव पाणीच विषय हाय. आता विषय इतका महत्वाचा तुमच्या आमच्यासाठी म्हणल्यावर आणि आता या काळामध्ये तर इतकं ऊन झालेलं हाय, नक्क नक्क होतो बघा. आता मी इथं येताना भी मला असं झालेलं की मी कशापाई आली इथं, मी माझ्या गावी राहिली असं तर बरं झालं असतं बघा. कारण गावी आमच्याकडं झाडं आहेत आणि झाडामुळं थोडंसं शांत वाटतं बघा. यो जो उन्हाचा जो दा आहे तो थोडासा कमी होतो, पर इकडं इकडं तसं नाही. इकडं झाडच किती कमी आहेत, म्हणजे सगळीकडं तसं नाही हाय, पर बऱ्याच ठिकाणी असं हाय की झाडं कमी आहेत आणि ऊन इतकं हाय की बाय बाय बाय. आणि काय विचारता, नको नकोसा जीव होतो बघा. सकाळी उठायला बी नगं वाटतं आणि रात्री झोप काय लागत नाही. आणि झोप लागण्यासाठी तुमची काय ती एशी बिशी. आमच्या गावाला तसं नाही आहे बघा. तुमचं गाव असेल आणि तुम्ही पण तिकडे गेला असाल तर तुम्हासनी बी ठावं असेल की गावाला एसी बीसी नाही, तर छान नॅचरल एसी आहे बघा तिकडं. अगदी नैसर्गिक शांतपणा वाटतो बघा तिकडं, नैसर्गिक गारवा असतो तिकडं, कारण तिकडं झाडं आहेत ना. व आता तुम्ही म्हणाल झाडं काय म्हणती आणि इथं पाण्याचा विषय काय म्हणती. अवो सगळा निसर्गच तर हाय, सगळे एकमेकांवर अवलंबून आहेत नाही का. आता बघा ना, आपण इकडं जर का पाणी साठवलं, पाण्याचं जर का आपण साठवून ठेवलं, त्याचा वापर जर का नीट केला, तरच मग पुढं सगळ्या गोष्टी होतात ना. व अवो आपण सगळे शिकलेली माणसं आहोत ना. पर काय होतं माहिती आहे का, यो पाणी बचत करणं या इतक्या महत्वाचं असतं गोष्ट की आपल्याकडे जर का जास्त असेल तर आपल्याला वाटतं की हां वापरा, आणि कमी असेल त्या दिवशी मग आपल्याला कळतं की खरं आहे बाबा यो पाणी जो आहे ना व तो आपण नीट वापरायला पाहिजे. म्हणजे बघा, ज्या दिवशी आपल्याकडं पाणी येत नाही किंवा ज्या दिवशी आपल्याकडे पाणी

कधी कमी येतं त्या दिवसा आठवून बघा की मला बी आठवतो आहे ज्या वेळेला पाणी जास्त असतं ना ये मोठाले नळ सोडून आपण काय काय धुवाधुवी करतो काय पुसायचं असेल पाणी भरायचं असेल त्या सगळ्या गोष्टी करतो पण ज्या टायमाला पाणी आपल्याला कमी हायो कळतं तेव्हा आपल्याला त्याची किंमत कळतं. खरं आहे बाबा, जी गोष्ट नसते त्याची किंमत आपल्याला जास्त कळते. त्यामुळं आपण पाणी सगळ्यांनीच, म्हणजे मी बी स्वतःला बजवत असते की आपण पाणी नीट वापरायचं आहे, त्याचा योग्य वापर करायला पाहिजे, ते वाया घालवायला नग. आता कसं ऐकूया या गाण्यानंतर.

नमस्कार, मी केदार शिंदे, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी। मस्त मस्त गाणी, गप्पा, मुलाखती याचा आनंद जरूर घ्या। ऐकत रहा FM रेनबो।

0: मंडळी, मुंबईला कोणी मायानगरी म्हणतं, स्वप्ननगरी, तर कोणी म्हणतात रावणाची दुसरी लंका. तर ह्या मुंबईच्या कानाकोपऱ्यातल्या अज्ञात अशा काही गोष्टी घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येतोय लवकरच.
1: या अज्ञात गोष्टी लिहिलेल्या आहेत लेखक नितीन साळुंके यांनी. याच्या सादर करते आहेत ज्योत्सना केतकर आणि याचे सादर करते आहोत म्हणजेच वाचक नट आहोत मी अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. भेट

0: या अज्ञात कथा आकाशवाणीच्या रेनबो आणि अस्मिता वाहिनीवर या दोन्ही ठिकाणी आपल्याला ऐकता येणार आहे. त्यामुळे जोडलेले राहा. भेटूच
1: लवकरच.

मंडळी सांजेच्या पारी म्या हाय राणी आणि घेऊन आले हाय तुमच्यासाठी गोड गोड गाणी. आणि हो आजच्या गप्पांमध्ये महत्त्वाचा विषय हाय आणि त्यो म्हणजे पाणी. गाणी पाणी राणी सगळं एकसारखंच वाटू लागलंय. मजा आली मनसनी. बर त्याचं काय होतं, पाणी म्हणलं की आपण त्याला थोडंसं हलक्यात घेतो बघा. म्हणजे आपण म्हणतो की पाणी हाय आपल्याकडे मुबलक हाय, मग काय झालं वापरायला. पण जेव्हा आपण अशा ठिकाणी बघतो की जिकडे पाण्याची टंचाई असेल तिथे मात्र लोकांची खरंच दया येऊन राहते बघा. की कसं लोक या कमी पाण्यामध्ये किंवा दोन दोन तीन तीन दिवस पाणी न घेता ते कसं काय राहू शकतील बघा. असं एक काम नाही जिकडं आपल्याला पाणी लागत नाही बघा. आपल्याला काय स्वयंपाक करायचा असेल, कपडं भांडी काय बी धुवायचं असेल, लादी पुसायची असेल, काय बी करायचं असेल तर आपल्याला पाणी लागतं ना बघा. आणि मग ह्यो पाणी आपण जर का इच्छापूर्वक वापरलो ना तर मग आपल्या सगळ्यांनाच पुरल बघा. कारण काय होतं, आपण जास्त वापरलं की ज्यांना कमी मिळतं त्यांना अगदीच त्रास होतो. मग त्रास कशाला द्यायचा पाहिजे. म्हणजे बघा, आता जर का आपण स्वयंपाकामध्ये पाणी जर का वापरत असू आणि त्याच्यामध्ये आपण डाळ तांदूळ धुवायसनी आपण पाणी वापरतो तर त्याच्यामध्ये काय यायला ते कीटकनाशक काहीतरी लावलेलं असतं. मग त्याच्यासाठी एकदा पाणी आपण काढून टाकलं किंवा दुसऱ्यांदा काढून टाकलं तर त्याच्यानंतरचं पाणी जर का आपण तिसऱ्यांदा घेतलं असेल तर मग ते एका टोपामध्ये आपण जर का काढून ठेवलं तर काय होईल की ते पाणी आपण कशासाठी तरी वापरू शकू. आता ते जर का कीटकनाशक धुतलेली असेल चांगलं दोन वेळाला, एक वेळेला किंवा दोन वेळेला चांगलं धुतलं असेल तर मग तिसऱ्या वेळेचं पाणी थोडंसं चांगलं असेल आणि मग त्यो

पाणी हाय ती आपण झाडांना वापरू शकतो. अगदीच आपल्याला वाटलं झाडांना कुठं वापरायचं, जर का खराब झाली झाडं तर काय करायचं, तर मग दुसरा आपल्याकडे उपाय आहे ना, आपल्याला आधी पोछासाठी वापरू शकतो की इतकं थोडी खराब असतं ती. असं काहीतरी आपण आपली शक्कल लावून जर का केलं ना तर नक्कीच पाणी वाचल बघा. किंवा अजून एक, जे आपण कुकरमध्ये पाणी घालतो बघा, कुकर जेव्हा आपण लावतो त्यासने जे खालती पाणी घालतो ते कुकर आपला भात डाल भात जे काय आपण शिजवलं असेल ते काढून झाल्यानंतर पाणी स्वच्छ असतं, छान उकळलेलं असतं, मग ते गार झाल्यावरती पण आपण झाडांना घालू शकतो, किंवा ते पाणीसुद्धा आपण कुठेतरी वापरू शकतो. बघा म्हणजे जिकडं काय साबण नसेल किंवा काहीतरी खराबी नसेल तर असं पाणी आपण कुठे बी वापरू शकतो, म्हणजे अगदी आपली गाडी धुवायला बी वापरू शकतो. बघा छान उकळलेलं तर पाणी असतं, नाही का? तुम्हाला काय वाटतं? तसंच वाटतं ना. व अजून काय काय करू शकतो बघा, या गाण्यानंतर ऐकूया की

सांजेच्या पारी मी हाय राणी आणि घेऊन आले हाय तुमच्यासाठी गोड गोड गाणी आणि इशय आपला हाय पाणीच पाणी पाणीच पाणी म्हणजे पाण्यावरती इशय हाय म्हणून मी काहीतरी ते कविता वगैरे करतात ना बघा तशासारखं काहीतरी करायचा प्रयत्न केला जाऊ दे इतकं

काय छान नाही झालं पर ठीक आहे, प्रयत्न तर होता. बर म्या काय म्हणती, यो जो पाणी आहे ते आपण चांगल्या प्रकारे वापरू शकतो. बघा म्हणजे आता आपण पाणी बाहेर कुठेतरी पाण्याच्या बाटल्या घेऊ इकत घेतो. बघा कुठं प्रवासाला गेलो किंवा अगदी घरातनं बाहेर पडल्यावर कधीतरी असं आपल्याला वाटू शकतं की आपल्याला तहान लागली आहे, आता उन्हाळा बी जास्त आहे. मग या काळामध्ये आपण इकत बाटली घेतो, मग त्याच्या त्या बाटलीमध्ये 10-20 रुपये 30 रुपये जे काय असेल ते घालवण्यापेक्षा आपण जर का आपलीच बाटली घेऊन गेलं तर, आता स्टीलची असते आणि अजून कसली कसली चांगल्या याची पण असती बाटली, म्हणजे प्लॅस्टिक चक्के तर वापरू नये असं म्हणतात, त्याच्या व्यतिरिक्त अजून कुठल्या तरी चांगल्या प्रकारची बाटली असेल तर ती घेऊन जाऊ शकतो की आपण, नाही का. म्हणजे काय होईल, यामुळे पाण्याची बचत होईल ना. ते पाणी इकत कशाला घ्यायचं जर आपल्या घरी नळाला चांगलं पाणी येतंय तर, असं माझं म्हणणं आहे. बऱ्यापैकी लोकं आपण करत पण असू तसं. आणि यो उन्हाळ्यामध्ये पाणी घेऊन जाणं इतकं काही लय लय म्हणजे लयच महत्त्वाचं झालं आहे. बघा अहो आपण सगळीकडे बातम्या ऐकतो ना बघा की पाणी प्यायलं नाही तर अमुक झालं, पाणी नव्हतं म्हणून तमुक झालं, इतक्या ह्या उन्हामुळे बातम्या येतात. आपल्याला तहान बी इतकी लागतं आणि पाणी प्यायला बी पाहिजे असतं. पर एक काय होतं माहितीये का, यो एसीमध्ये बसलं ना की सगळी गडबड होऊन जाते. बघा एसीत बसल्यावर काय होतं, आपल्याला थंडी लागतं आणि थंड वाटायला लागल्यावरती आपण पाणी पित नाही कारण आपल्याला तहानच लागत नाही. आणि मग हे सगळं जे काय म्हणतात ते दुस्त चक्र ते सुरू होतं, आपल्या मागे लागतं. म्हणजे पाणी कमी एसीत बसलो की आपल्याला थंडी वाजतं, थंडी वाजते म्हणून आपण पाणी पित नाही, पाणी प्यायलं नाही की आपल्या पोटामध्ये त्रास नाही का होत कमी पाणी प्यायला नाही. म्हणून काय बी असं ना, ते आजकाल म्हणतात ना होते काय घड्यात येळ बसवतात बघा की ठराविक येळ झाली की मग पाणी प्यायचं, त्याचे ते गजर असतात बघा, तसं गजर बी आपण करू शकतो. म्हणजे पाण्याचा गजर असे इतर गजरांपर्यंत, म्हणजे फक्त झोपेत न उठवायचा गजर नव्हे तर पाणी प्यायचा बी गजर आपण जर का लावला तर दिवसभरात जे काय 3 लिटर 2 लिटर पाणी पिणं गरजेचं असतं ते आपण नक्की पिऊ शकतो बघा, नाही का.

0: आकाशवाणी ऍट 90 निमित्ताने आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण। सूर गौरव।

0: नमस्कार, मी केदार शिंदे। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी। मस्त मस्त गाणी, गप्पा, मुलाखती याचा आनंद जरूर घ्या। ऐकत रहा FM रेनबो।
1: सांजेच्या पारी मी आहे रानी आणि घेऊन आले हाय तुमच्यासाठी गोड गोड गाणी। आणि आजचा विषय हाय वाचवा पाणी। वा वा वा वा, मला लई एक झाक कविता सुचल्यासारखं मला आनंद झाला आहे बघा। बर त्या असू दे, म्या काय म्हणती, पाणी वाचवणं म्हणजे नेमकं काय करायचं बघा। तर आता पावसाचं बी पाणी असतं, तर ते शुद्ध असतं, ते चांगलं असतं, तर ते पण आपण जर का साठवून ठेवलं तर म्हणजे आपापल्या परिणाम बरं का, म्हणजे मोठ्या प्रमाणात तर ते होतंच, पण आपण छोट्या प्रमाणात जर का केलं तर हां, म्हणजे आता त्याच्यामध्ये थोडेफार अडचणी आपल्याला येऊ शकतात बघा। म्हणजे कसं की आपली जर का स्वतःची मोठी घरं नसतील, आपण जर का इमारतीत राहत असू, तर थोडंसं आपल्याला कठीण नक्की जाऊ शकतं बघा। आता गावाकडं कसं असतं, बऱ्याचदा लोकांची घरं असतात आणि मग खालच्या खालतीच आपण जाऊ शकतो, बाहेर पडू शकतो आणि पाणी गोळा करू शकतो बघा, एक भांडं घेऊ शकतो आणि त्याच्यात ठेवू शकतो। पर जर का आपण एका इमारतीत राहत असू, तर थोडंसं आपल्याला अवघड जाऊ शकतं की तिकडनं कसं काय बाबा घ्यायचं, पण त्याला सुद्धा काहीतरी आपण उपाय करू शकतो। म्हणजे काहीतरी एखादी बादली लावली म्हणा, किंवा काहीतरी एक टोप लावला, काहीतरी आपण, किंवा हे जे मोठमोठी मोठमोठ्या कॉलेजात शिकणारी जी पोरं असतात ना, काय म्हणतात, अभियांत्रिकी इंजिनिअरिंग का काय करतात ती, तर त्यांना काहीतरी आयडिया सुचत असेल की, म्हणजे तुमच्या ओळखीचं कोणी असेल आणि काहीतरी आयडिया असेल, तर तसं करून बघायला काय हरकत आहे। म्हणजे माझ्या डोक्यात चालतात ह्या आयडिया, पर काय आहे, आमच्याकडे डिग्री नाही ना व, त्यामुळे आम्हाला काय येत नाही ते करता। पर ज्यांना येत असेल त्यांना नक्की काहीतरी सुचत असेल ह्याची मला खात्री आहे बघा।

आणि मग तसं काहीतरी केलं की आपण पाणी आपापल्यासाठी तरी वाचवू शकतो. म्हणजे आता बघा, मुंबईचीच गोष्ट करायची झाली तर मुंबईमध्ये लई पाऊस पडतो, तर ये पावसाचं पाणी वाया घालवण्यापेक्षा आपण जर का एका टोपामध्ये एका बाटलीमध्ये कशात तरी काहीतरी करून जर का ये चांगलं पाणी जे आकाशातनं डिरेक्ट, जे म्हणतात ना डिरेक्ट का काय म्हणतात ते, म्हणजे थेट जे पडतं खालती ते जर का आपण साठवलं आणि आपण वापरलं, हां तर थोडंसं आपल्याला शंका असेल तर आपण एकदा एक बार उकलून घेतलं तरी बी चालेल, पण ते आपण पिण्यासाठी वापरू शकतो नाही का? तुम्ही बी कधीतरी, किंवा आपण लहानपणी कधीतरी करायचो बघा, तसंच कधीतरी आपण करून बघायला पाहिजे असं मला लई वाटतं. बघा तुम्हाला बी तसंच वाटत असेल नाही का?

0: नमस्कार, मी केदार शिंदे। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी। मस्त मस्त गाणी, गप्पा मुलाखती याचा आनंद जरूर घ्या। ऐकत रहा FM रेनबो।
1: सांजेच्या पारी म्या हाय रानी घेऊन आले हाय तुमच्यासाठी गोड गोड गाणी। आणि आजचा विषय हाय वाचवा पाणी। मलाच इतकं भारी वाटून राहिलं आहे बघा, ये जे काय मी कविता का काय म्हणतात तशासारखं काहीतरी चारवली किंवा काहीतरी केलं हाय, मलाच लई भारी वाटतंय बघा। पर आजचा विषयच असा आहे ना की तुम्हा आम्हासाठी इतका महत्त्वाचा आहे बघा, की आपण जर का पाणी हे नाही वाचवलं तर पुढच्या पिढीसने किती मिळणार पाणी आणि काय मिळणार, ये थोडीशी आपल्याला जरा धास्तीच आहे बघा। कारण आता पावसाचं बी काय कळन असं झालंय, कधी पडतो कधी पडत नाही, कधी पडला तर इतका काय पडतो की आपल्याला वाटतं की आता थांब रे बाबा नको इतका पडूस, आणि काय येळेला पडतच नाही, म्हणजे त्याच्यासनी विनवणी करावी वाटते की पडणार रे बाबा पडणार रे पावसा। पर असं हाय हो पावसाचं, आपण म्हणतो ना त्याचा मूड नाही हाय तशासारखंच वाटून राहिलंय बघा। यो पावसाचा कधी मूड असतो कधी मूड नसतो, काय समजन असं झालंय बघा त्याचनं। आणि त्यामुळं आपल्याला जो काय पाऊस पडत असेल, जे काय पाणी मिळत असेल, ते आपण मात्र जपून वापरायला पाहिजे आणि साठवून ठेवायला पाहिजे बघा। आता मे महिना संपत आला, आता मागच्या वर्षीचं तुम्हाला आठवत असेल तर 15 मेपासूनच यो पाऊस धनादन सुरू झाला होता की आपल्याला कळना की यो मे महिना हाय या जून जुलै हाय। कारण जून जुलैमध्ये पडतो तसं पाऊस मे महिन्यापासूनच सुरुवात झाली होती आणि पार त्यो सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत चालला होता। आणि मग आपल्यासनी वाटायला लागलं होतं, अरे बाबा आता कधी थांबतो, आमच्याकडे काय आता पडतच राहणार काय या वर्षभर। तर तसं नाही, मग तो हळूहळू थांबला आणि मग गेला निघून। पर आता ह्या वर्षीचं कोणी सांगावं, मागच्या वर्षी इतका पडला आणि ह्या वर्षी कमी पडला तर काय करावं आपण। म्हणून सांगते म्या बी स्वतःला आणि आपण जे गप्पा मारतोय आज त्यामध्ये पी की आपण पाणी थोडं जपून वापरावं बघा। एक ओळखीचे आहे तिथे शहरामध्ये, ते काय सांगत होते कुठल्या तरी बाहेरच्या देशामध्ये ते गेले होते आणि असा देश होता, तर नाव बी काय आठवत नाही बघा आपल्यासनी, पण असा देश होता की त्या देशामध्ये पाणी जे आहे ते अगदी मुबलक आपल्यासारखं भेटत नाही बघा, थोडं कमी असतं। आणि म्हणून त्या लोकांनी एवढं त्याचं महत्त्व आहे की ते जपून जपून वापरतात। आणि म्हणे तो एकदा हॉटेलात गेले होते, तर पुढे काय झालं हे सांगते की एक गाणं ऐकूया आधी, मग यो किस्सा सांगते तुम्हासनी।

नमस्कार, मी केदार शिंदे, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी। मस्त मस्त गाणी, गप्पा, मुलाखती याचा आनंद जरूर घ्या। ऐकत रहा FM रेनबो।

मंडळी सांजेच्या पारी म्या हाय राणी घेऊन आले हाय गोड गोड गाणी आणि आजचा इशय आणला हाय वाचवा पाणी. मी हे सारखं सारखं बोलते कारण मला लय वाटतंय मजा वाटते बघा. यो काहीतरी चारोली वगैरे केल्यासारखी मला काहीतरी भारी वाटतंय बघा. म्हणून यो पाण्याचा विषय हाय तो आपल्यासाठी इतका महत्त्वाचा राहिलाय. हां तर मी तुम्हाला एक तो किस्सा सांगत होते तर आमच्या ओळखीचे जे शहरात राहतात पण ते काही कारणास्तव आपल्या फिराया म्हणा किंवा भेट द्यायला म्हणा कुठल्या तरी परदेशात गेले होते जिथे पाण्याची थोडी टंचाई हाय किंवा कमी पाणी भेटतं आणि म्हणून तिकडचे जे लोक आहेत नागरिक आहेत ते कमी पाणी वापरतात किंवा ते बचत करतात पाण्याची आणि नियोजन बी त्यांचं भारी हाय असं त्यो सांगत होता बरं का. आणि त्यांनी काय सांगितलं म्हणजे बघा आपण इथं कुठं मुंबईमध्ये म्हणा किंवा आपल्या भारतामध्ये कुठेही गेलं बाहेर खाया प्यायला गेलं कुठंतरी हॉटेलमध्ये गेलं तर तिथे गेल्या गेल्या पहिलं काय आपल्याला दिसतं आपण टेबलवर बसल्यावरती आपल्यासमोर दोन पाण्याचे भरलेले ग्लास आणून ठेवले जातात आणि काही वेळेला विचारलं जातं तर कोविडच्या वेळेला तसं होतं बघा की आपल्याला ते बाटलीतलं पाणी द्यायचं इकतचं पर हे पाणी इकतचं नसायचं. काही ठिकाणी आत्ता बी विचारतात तुम्हाला बाटलीतलं पाणी इकत घ्यायचं हाय का आमच्या हॉटेलातलं पाणी चालणार हाय. तर बऱ्याचदा लोक जर का हॉटेल चांगलं असेल माहितीतलं असेल तर मग म्हणतात की नाही आम्हाला हे हाय तेच पाणी चालेल. कारण का आपल्या इथे पाणी लय माप मिळतं मुबलक बी मिळतं आणि ते स्वच्छ बी असतं. आता हॉटेलातलं पाणी लय खराब नसतं बघा म्हणजे त्यांनी काही त्रास होत नाही आपल्यासनी बऱ्याच ठिकाणच्यावर सगळ्या हॉटेलचा म्या काय सांगत नाही बघा. हां पर काय मग झालं ते तिकडं गेल्यावरती त्यो म्हणाले की आम्ही गेलो आणि हॉटेलात जाऊन बसलो. आता कुठचं कोणचं हॉटेल असेल मोठं छोटं माहीत नाही ते मासनी. गेल्यानंतर ते त्यांचे पाहुणे आले बसले आणि मग गप्पा सुरू झाल्या. गप्पा सुरू झाल्यानंतर त्यांनी विचारलं तुम्ही काय खाणार मग ते म्हणाले काहीतरी सांगितली एक तिकडची काय डिश असेल ती सांगितली. आणि मग थोडा वेळ झाला एक अर्धा तास झाला गप्पा झाल्या मग ऑर्डरची वेळ आली. ते म्हणाले आता गप्पा मारण्यापेक्षा आपण ऑर्डर देऊया. ऑर्डर द्यायच्या वेळेला ह्यांना आठवलं त्यांनी त्या पाहुण्यानं विचारलं की म्हण काय हो आपण अर्धा तास झालो आलोय बसलोय आता ऑर्डर बी देणार आहे इकडच्या लोकांनी पाणी नाही विचारलं आपल्याला आपली कशी परंपरा आहे आपल्या घरी कोणी आलं तरी आपण पाणी विचारतो आणि हॉटेलात गेलं तरी पहिले आपल्याला पाणी दिलं जातं माणूस थकून दमून येतं म्हणून. पण इथं काय तशी पद्धत नाही का व. तर त्यांनी सांगितलं व पद्धत कसली म्हणताय आमच्याकडे पाणीच नाही आहे तेवढं की मुबलक लोकांना देईल वाटत सुटू. तुम्हाला पाणी हवं असेल तर पैसे भरा आणि पाणी प्या पैसे नाही भरलं तर पाणी नाही मिळणार. मी म्हणलं आता गो बया असं हाय म्हणून मला असं वाटायला लागलं की हो पाण्याचं महत्त्व तर लयच हाय आणि आपण येऊन तुमच्याशी बोलायला बी पाहिजे. आपल्या सगळ्यांना ते महत्त्व माहिती असतं पण आपण काही वेळेला विसरून जातो बघा. म्हणजे आपण दात घासताना काय करतो बऱ्याचदा बरं का म्हणजे मी आम्ही कधी कधी करते आता मला ही चूक सुधारायला पाहिजे. दात घासताना आपण नळ कशाला पाई चालू ठेवतो ते पाणी वाहून काय करणार आहे. ब्रश करताना नळ बंद करायला पाहिजे ना बघा. हे कधी कधी मी आम्ही इसरतं आणि बाजूच्याचं दिसलं की मात्र मी बोलती त्यासनी आणि मग मला बी तोच वरडा खायला लागतो. आता मी ठरवलं हाय यो असले छोटे मोठे कारणाने पाणी वाया म्या घालवणार नाही आणि म्हणून मला तुमच्याशी बोलाया या विषयावर यायचं होतं. तर मंडळी आता लय बोलले आणि लय दमले आता मी जरा पाणी पिते बसते. तुम्ही बी पाणी प्या चहा प्या आराम करा आणि आता मला इथेच थांबण्याची बी अनुमती द्या. अव माझी एसटी हाय ना व छान गाणी ऐका आणि आता भेटू पुढच्या टायमाला जेव्हा छान विषय असेल. येते मंडळी मी राम राम.

0: सबके अलग है अंदाज,
1: कोई मजाकिया
2: तो किसी की मदहोश कर देने वाली आवाज,
3: कोई लुभाए शेरो शायरी से
2: तो सुकून से भरी किसी की आवाज,
4: जो मेरी मंजिलों को जाती है तेरे नाम की कोई सड़क है।
1: अलग अलग अदाएं हैं सबकी। एफएम रेनबो का राज
0: 107.1 म्यूजिकली योर्स, दिल से दिल तक।
5: दम दम उड़ती है दुआ, सौ पंख लगा तेरे नाम के।
6: नमस्कार, मी रश्मी पाटकर, ऐकूयात काही ठळक घडामोडी। 5 विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू असून या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात यश मिळताना दिसत आहे। भाजपानं पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये बहुमताचा आकडा पार केला आहे। आसाममध्ये सत्ताधारी भाजपाला मतदारांनी पुन्हा एकदा पसंती दिल्याचं कल सांगत आहेत। भाजपा 78 जागांवर आघाडीवर असून 3 जागांवर विजय मिळाला आहे। तामिळनाडूत भाजपचा मित्रपक्ष AIDMK दुसऱ्या स्थानावर आहे, तर पुदुचेरीमध्येही मित्रपक्ष NR काँग्रेससह भाजपा 11 जागांवर आघाडीवर आहे। केरळमध्ये भाजपानं आपली 11-12% मतं कायम राखल्याचं आतापर्यंतच्या कलात दिसत आहे। राज्यात बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा अजित पवार यांनी निर्णायक आघाडी घेतली असून राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले विजयी झाले आहेत। मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 356 अंकांनी वाढला आणि 77,269 वर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 122 अंकांची वाढ नोंदवत 24,119 वर बंद झाला। बँकॉकहून पुणे विमानतळावर आलेल्या एका प्रवाशाच्या सामानातून 3 किलो 348 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला। त्याची किंमत अंदाजे 1,17,00,000 रुपये आहे। IPL क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्सचा सामना लखनौ सुपर जायंट्स बरोबर होणार आहे। सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आप

नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पाच राज्यांच्या निवडणुकांचे कल स्पष्ट. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये भाजपाची विजयी आघाडी. तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय यांच्या टीव्हीकेची बाजी. केरळमध्ये काँग्रेसप्रणित युडीएफ तर पुदुचेरीत स्थानिक एआयएनआरसीला सत्ता. राज्यात बारामतीच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 218,000 इतक्या विक्रमी मताधिक्यानं विजयी तर राहुरीत भाजपाचे अक्षय कर्डिले विजयी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील प्रस्तावित अतिवेगवान आणि सर्वाधिक वर्दळीच्या मार्गिका तसंच राज्य बीओटी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा घेतला आढावा. आणि विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात आज आणि उद्या वादळी पर्जन्यमान. आता सविस्तर बातम्या. चार राज्य आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील मतमोजणीमध्ये सुरुवातीला दिसून आलेले कल जसजसा मोजणीच्या फेऱ्या पुढे सरकत आहे तसतसे कायम दिसत असून ताज्या मतमोजणीनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपानं निर्णायक विजयी आघाडी घेतली आहे तर तामिळनाडूमध्ये अभिनेता सी जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील तमेगा वेट्री कळगम टीव्हीके या नवख्या पक्षानं जोरदार मुसंडी मारली आहे. इथं विरोधी पक्ष असलेला एआयएडीएमके दुसऱ्या क्रमांकावर आहे तर राज्यातील सत्ताधारी पक्ष डीएमके तिसऱ्या क्रमांकावर पिछाडीवर आहे. आसाम आणि पुदुचेरीमध्ये सत्ताधारी पक्ष पुन्हा सत्तेवर येण्याच्या तयारीत आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला प्रचंड जनादेश मिळण्याची चिन्ह असून एकूण 293 विधानसभा जागांपैकी आतापर्यंत 11 मतदारसंघाचे निकाल हाती आले आहे. भाजपनं 9 जागांवर विजय मिळवला आहे तर तृणमूल काँग्रेसनं 2 जागा जिंकल्या आहे. आतापर्यंत उपलब्ध असलेल्या 282 जागांच्या कलानुसार भाजप 191 जागांवर आघाडीवर आहे तर तृणमूल काँग्रेस 85 जागांवर, काँग्रेस 2 जागांवर आणि इतर 3 जागांवर आघाडीवर आहे. अभिनेत्यापासून राजकारणी बनलेल्या विजय यांच्या नेतृत्वाखालील तमिळगा वेट्री कळघम टीव्हीके हा पक्ष आपल्या पहिल्या

0: निवडणुकीमध्ये तामिळनाडू विधानसभेत इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर आहे. राज्यातील एकूण 234 मतदारसंघांपैकी 107 जागांवर आघाडी घेत हा पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार विद्यमान मुख्यमंत्री एम के स्टॅलिन हे टीव्हीकेच्या उमेदवारापेक्षा पिछाडीवर आहे. सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम डीएमके पक्ष 55 जागांवर आघाडीवर आहे आणि त्यांनी एका जागेवर विजय मिळवला आहे. तर त्यांचा प्रतिस्पर्धी पक्ष अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम AIADMK 52 जागांवर आघाडीवर आहे. केरळमध्ये सर्व 140 जागांचे निकाल आणि कल उपलब्ध झाले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडी UDF या आघाडीनं सत्ताधारी डावी लोकशाही आघाडी LDFचा पराभव केलाय. काँग्रेसनं 24 जागा जिंकल्या असून 40 जागांवर आघाडी घेतली आहे. आसाममध्ये सत्ताधारी भाजप सलग तिसऱ्यांदा सत्ता राखण्यासाठी सज्ज झालाय. 126 विधानसभा जागांपैकी आतापर्यंत 74 मतदारसंघाचे निकाल जाहीर झाले आहे. भाजपनं 59 जागांवर विजय मिळवलाय. तर त्यांचे मित्रपक्ष असलेल्या आसाम गण परिषद AGP 5 जागा आणि बोडोलँड पीपल्स फ्रंटनं 6 जागांवर विजय मिळवलाय. दुसरीकडे काँग्रेस, ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट AIUDF आणि TMC यांनी प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे. पुदुचेरीमध्ये एन रंगास्वामी यांच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया NR काँग्रेस AINRC च्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे NDA सरकार पुन्हा सत्तेवर येण्याची अपेक्षा आहे. 29 जागांपैकी 18 जागांचे निकाल हाती आले आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार एन रंगास्वामी यांच्या AINRC 9 जागा जिंकल्या आहे आणि 2 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपानं 2 जागांवर विजय मिळवला असून 1 जागेवर आघाडी घेतली आहे. दरम्यान आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली इथं भाजपा मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 2,18,930 इतक्या विक्रमी मताधिक्यानं विजयी झाले आहे. देशात सगळ्यात जास्त मतानं निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावानं आज झाला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 2019 मधील मताधिक्याचा विक्रम त्यांनी मोडलाय. मतमोजणीच्या 20व्या फेरीअखेर सुनेत्रा पवार यांनी तब्बल 1,89,000 मतांची आघाडी मिळवत विजय संपादित केला. 2019 अजित पवार यांना मिळालेल्या 1,65,000 इतक्या मताधिक्याला त्यांनी मागे टाकलंय. दरम्यान मंत्रालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांचे आभार मानले आहे.
1: सर्व बारामतीकरांनी ज्या प्रकारचं मतदान केलेलं आहे त्यावरून दादांवरचा अढळ विश्वास त्यांनी माझ्या पाठीशी उभा केलाय असं हे चित्र आहे. दादांना आदरांजली वाहतानाच माझ्यावरचा विश्वास जो त्यांनी मला दाखवलेला आहे त्याबद्दल मी तमाम बारामतीकरांचं खरं तर आभार मानते.
0: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले विजयी झाले असून त्यांनी 1,38,929 मतं घेत विजय मिळवला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांचा पराभव केला. मोकाटे यांना 27,506 मतं मिळाली. अक्षय कर्डिले यांच्या विजयानंतर भाजपानं राहुरीत मोठा जल्लोष केला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील प्रस्तावित हायस्पीड कॉरिडॉर्स, अतिवेगवान मार्गिका, हाय डेन्सिटी कॉरिडॉर्स, वर्दळीच्या मार्गिका आणि इतर महत्वाच्या राष्ट्रीय महामार्ग मार्गिकांचा आज नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीदरम्यान आढावा घेतला. यामध्ये नागपूर भंडारा टप्प्याचं 6 पदरीकरण, तळोदा ब्राह्मणपूर टप्प्याचं 14 पदरीकरण, दुर्ग गडचिरोली मंचेरियल कॉरिडॉर, गडचिरोली कांकेर रायपूर विशाखापट्टणम कॉरिडॉर, ग्वाल्हेर नागपूर कॉरिडॉर, नागपूर हैदराबाद कॉरिडॉर, भंडारा रायपूर टप्प्याचं 6 पदरीकरण, लाखना दुर्ग रायपूर कॉरिडॉर, भंडारा रायपूर टप्प्याचं 6 पदरीकरण, नागपूर अमरावती टप्प्याचं 6 पदरीकरण, राष्ट्रीय महामार्ग 44 वरील मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमा ते नागपूर बायपास बोरखेडी हा टप्पा आणि पुणे सातारा टप्प्याचं 6 पदरीकरण यांचा प्रामुख्यानं विदर्भातील प्रकल्पांमध्ये समावेश होता. या आढावा बैठकीत महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांच्या टप्प्यांवर 1,527 किलोमीटर लांबीच्या 9 राज्य BOT बांधा वापरा हस्तांतरित करा प्रकल्पांवरही चर्चा करण्यात आली. या प्रकल्पांमध्ये विदर्भातील जाम वरोरा 4 पदरी, वरोरा चंद्रपूर बामणी 4 पदरी आणि मलकापूर चिखली 2 पदरी या मार्गिकांचा समावेश आहे. रस्ते मार्गांद्वारे संपर्क व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि प्रदेशाच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी प्रकल्पांचं नियोजन आणि अंमलबजावणी जलद करण्यावर या आढावा बैठकीत भर देण्यात आला. हवामान विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज मेघगर्जनेसह वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

उद्या देखील अमरावती, अकोला, वाशिम आणि बुलडाणा जिल्हा वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये असंच हवामान कायम राहणार आहे. दरम्यान गेले काही दिवस चंद्रपुरात सातत्यानं हा जिल्हा सर्वात उष्ण ठरत असून मागील 24 तासात देखील चंद्रपूर जिल्ह्यात 44° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ अकोला इथं 43.5 तर वर्धा इथं 43.2° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. नागपुरात 41.8° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. राज्यातील शाळांच्या उन्हाळी सुट्टीबाबत आणि शैक्षणिक वर्ग 2026-27 बाबत शासनानं 28 एप्रिल रोजी पत्र निर्गमित केलं आहे. त्यानुसार उन्हाळी सुट्टी 2 मे पासून जाहीर केली असून राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचं 2026-27 या वर्षासाठीचं शैक्षणिक सत्र 15 जून पासून सुरू करण्यात यावं असं नमूद केलंय. परंतु विदर्भातील तीव्र उष्णतेचा विचार करता दरवर्षीप्रमाणे विदर्भातील शाळेची तारीख दरवर्षी वेगळीच असते, त्याप्रमाणे यावर्षीही शाळा 26 जून नंतरच सुरू करण्यात याव्या अशी सूचना शालेय शिक्षण मंत्रालयाकडून शिक्षण संचालकांना पाठवण्यात आली आहे. यामध्ये विदर्भातील शाळांकरता स्वतंत्र लेखी आदेश निर्गमित करावे असं सांगण्यात आलंय. राज्यांमधील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यामध्ये राज्य सरकार संपूर्णपणे अपयशी ठरलं असून केंद्र शासनाची ध्येय धोरणं शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे असा आरोप महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. आज काँग्रेस कमिटीच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात अन्नदाता संघर्ष पदयात्रा आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. सकाळी सुरू झालेल्या या पदयात्रेनं बुलडाणा जिल्ह्यातील मानेगाव ते जळगाव जामोद या मार्गानं 15 किलोमीटर अंतर पार केलं. क्रिकेट. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्सचा सामना लखनौ सुपर जायंट्स बरोबर होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. अहमदाबादमध्ये काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं पंजाब किंग्सचा 4 गडी राखून पराभव केला. हैदराबादमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादला हरवून विजयी परंपरा कायम ठेवली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 5 राज्यांच्या निवडणुकांचे कल स्पष्ट. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये भाजपची विजयी आघाडी, तामिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची बाजी, केरळमध्ये काँग्रेस प्रणित UDF तर पुदुचेरीत स्थानिक AINRCला सत्ता. राज्यात बारामतीच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 2,18,000 इतक्या विक्रमी मताधिक्यानं विजयी तर राहुरीत भाजपाचे अक्षय कर्डिले विजयी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील प्रस्तावित अतिवेगवान आणि सर्वाधिक वर्दळीच्या मार्गिका तसंच राज्य BOT राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा घेतला आढावा. आणि विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात आज आणि उद्या वादळी पर्जन्यमान. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:58 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना

0: आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये सत्तांतर, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये विद्यमान सत्ताधाऱ्यांनाच मतदारांची पसंती। पश्चिम बंगालमध्ये भाजपा 2/3 बहुमताकडे, तामिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा, केरळचा काँग्रेसकडे कल। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार तर राहुरीमध्ये अक्षय कर्डिले प्रचंड मतांनी विजयी। आणि पुणे महानगर विकास प्राधिकरणाचा अर्थसंकल्प आणि पंढरपूर विकास आराखड्याला राज्य सरकारची मंजुरी। आणि आता बातम्या विस्ताराने। देशातल्या 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळमध्ये मतदारांनी सत्तांतराला पसंती दिली आहे। आसाम, पुद्दुचेरीमध्ये मात्र विद्यमान पक्षाकडेच मतदारांनी सत्ता कायम ठेवली आहे। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: आतापर्यंत आलेल्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला मोठा फटका बसला असून भाजप 2/3 बहुमत मिळवेल असे कल आहेत। बंगालमध्ये मतमोजणी संथगतीने सुरू असून आतापर्यंत तृणमूल काँग्रेसच्या केवळ 26 उमेदवारांचा विजय घोषित करण्यात आला आहे। तृणमूलचे 57 उमेदवार आघाडीवर आहेत। भाजपनं यंदाच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली असून त्यांनी आतापर्यंत 61 जागांवर विजय मिळवला, 143 जागांवर ते आघाडीवर आहेत। 2021 निवडणुकीत शून्यावर पोहोचलेले काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यंदा विधानसभेत प्रवेश करतील असं दिसत आहे। काँग्रेसनं एका जागेवर विजय मिळवला असून काँग्रेस आणि माकपचा प्रत्येकी एक उमेदवार आघाडीवर आहे। तमिळनाडूमध्ये अभिनेता जोसेफ विजय यांच्या TVK पक्षानं 39 जागा जिंकल्या असून ते 69 जागांवर आघाडीवर आहेत। सत्ताधारी द्रमुकनं 18 जागा जिंकल्या असून ते 42 जागांवर आघाडीवर आहेत। तसंच काँग्रेस एका जागेवर विजयी झाली असून 4 जागांवर त्यांचे उमेदवार पुढे आहेत। अण्णा द्रमुकचे 15 उमेदवार विजयी झाले असून 30 जागांवर ते आघाडीवर आहेत। PMKचे 5 तर भाजप, माकप, भाकप आणि मुस्लिम लीग यांचे प्रत्येकी 2 उमेदवार आतापर्यंतच्या कलानुसार आघाडीवर आहेत। DMDK आणि VCK या पक्षाचा प्रत्येकी 1 उमेदवार आघाडीवर आहे। केरळमध्ये माकप प्रणित LDFची पीछेहाट झाली असून काँग्रेस प्रणित UDFला स्पष्ट बहुमत मिळालं आहे। आतापर्यंतच्या कलानुसार काँग्रेसचे 62 उमेदवार विजयी झाले असून 1 जण आघाडीवर आहे। मुस्लिम लीगचे 20 जण विजयी झाले असून 2 जण आघाडीवर आहेत। तर सत्ताधारी माकपनं 24 जागा जिंकल्या असून 2 जागांवर ते आघाडीवर आहेत। भाकपचे 8, केरळ काँग्रेसचे 7, RSPचे 3 आणि भाजपचे 3 उमेदवार जिंकले आहेत। आसाममध्ये मतदारांनी भारतीय जनता पार्टीवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे। आसाममध्ये भाजपनं 65 जागा जिंकल्या असून 17 जागांवर ते आघाडीवर आहेत। काँग्रेस 13 जागांवर आघाडीवर असून 6 जागेवर त्यांनी विजय मिळवला आहे। बोडोला

0: नागालँड पीपल्स फ्रंट 7 जागांवर विजयी झाला असून 3 जागांवर आघाडीवर आहे. आसाम गण परिषदेनं 5 जागा जिंकल्या असून ते 5 जागांवर आघाडीवर आहेत. पुदुच्चेरीमध्ये NR काँग्रेस भाजपच्या मदतीनं सत्ता स्थापन करेल हे स्पष्ट झालं आहे. आतापर्यंत आलेल्या कालानुसार NR काँग्रेसनं 9 आणि भाजपनं 2 जागा जिंकल्या असून दोन्ही पक्ष प्रत्येकी 2 जागांवर आघाडीवर आहेत. अण्णा द्रमुक काँग्रेस या पक्षांनी प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला आहे, तर द्रमुक आणि TVKनं प्रत्येकी 2 जागांवर विजय मिळवला आहे. द्रमुक 3 आणि TVK 1 जागेवर आघाडीवर आहे. या निवडणुकीत दिग्गज नेत्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख MK स्टॅलिन यांचा कोलातूर मतदारसंघातून दारुण पराभव झाला. TVKचे VS बाबू यांनी त्यांचा 8,500 मतांनी पराभव केला. काँग्रेसचे आसाम प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांचाही 23,182 मतांनी पराभव झाला. जोरहाट मतदारसंघात भाजपच्या जितेंद्रनाथ गोस्वामी यांनी त्यांचा पराभव केला. दुसरीकडे केरळमध्ये काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी 23,000 मतांच्या फरकानं विजय मिळवला. चेन्नीथला मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्यानं त्यांचा विजय महत्वाचा मानला जात आहे.
1: राज्यातल्या विधानसभा पोटनिवडणुकीत बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तर राहुरीतून भाजपाचे अक्षय शिवाजीराव कर्डिले विजयी झाले आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांनी 2,18,969 मतं मिळाली. त्याखालोखाल न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे प्राध्यापक RY घुतुकडे यांना 935 मतं मिळाली. राहुरी विधानसभा मतदारसंघात अक्षय कर्डिले यांना 1,40,093 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना 27,506 मतं मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष चोळके यांना 5,690 मतं मिळाली. बारामतीच्या विकासाकरता सदैव कटिबद्ध राहीन अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली. निवडणुका येतात आणि जातात, पण बारामतीचा सलोखा आणि जिव्हाळा कायम राहिला पाहिजे. म्हणूनच कोणताही जल्लोष न करता आपण कामातूनच हा विजय साजरा करूया, असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.
2: जे मतदान बारामतीकरांनी आदरणीय दादांवर दाखवलेला विश्वास, त्यांनी आजपर्यंत केलेली त्यांची सेवा आणि दादांनी केलेलं जनतेवरचं प्रेम हे त्यांनी त्यांच्या मतातून दिलेलं आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे महानगर विकास प्रदेश प्राधिकरणाच्या 2026-2027 या आर्थिक वर्षाकरता 4628 कोटींच्या अर्थसंकल्पाला आज मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत 4150 कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक आराखड्याला मान्यता देण्यात आली. पंढरपूर हे राज्यातलं सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान आहे. पुढील 50 वर्षांचा विचार करून या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी करण्यात येणारी विकास कामे येत्या 30 महिन्यात पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्यातल्या प्रस्तावित महामार्ग आणि रस्ते मार्गांचा आढावा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्लीत घेतला. यामध्ये नागपूर भंडारा टप्प्याचं 6 पदरीकरण, तळोदा बुऱ्हाणपूर टप्प्याचं 4 पदरीकरण, दुर्ग गडचिरोली पंचेरियाल कॉरिडॉर, गडचिरोली कांकेर कॉरिडॉर आणि ग्वाल्हेर नागपूर कॉरिडॉर सारख्या प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. राज्यातल्या राष्ट्रीय महामार्गांच्या टप्प्यांवर 527 किलोमीटर लांबीच्या 9 राज्यस्तरीय बांधा वापरा हस्तांतरित करा पद्धतीच्या प्रकल्पांवरही चर्चा करण्यात आली असं यासंबंधीच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. राज्य सरकारनं भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री गौर उर्फ

गायत्री भंगाळे यांचं नगराध्यक्षपद रद्द केलं आहे. जात पडताळणी समितीनं त्यांचं अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र 23 एप्रिल 2026 रोजी अवैध ठरवलं होतं. त्या दिवसापासून नगरसेविका आणि नगराध्यक्षपद रद्द ठरल्याचा शासन आदेश सरकारनं आज जारी केला. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या संचालक मंडळाची मुदत आज संपणार असल्यानं सहकार विभागानं प्रशासकाची नियुक्ती केली आहे. पुणे विभागीय सहकार निबंधक राजकुमार पाटील यांनी सातारा जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक यांच्या अध्यक्षतेखाली 5 जणांचं प्रशासक मंडळ नियुक्त केलं. सोलापूर अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आलेल्या उमेदवारांना आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अधिकृत निवडपत्र प्रदान करण्यात आलं. कर्जमाफीचं आश्वासन देणाऱ्या खोट्या आणि बनावट जाहिरातींपासून दूर राहावं असं आवाहन रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होत आहे. थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. हवामान. येत्या 2 दिवसात विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहील, इतरत्र हवामान कोरडं राहील. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये सत्तांतर, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये विद्यमान सत्ताधाऱ्यांनाच मतदारांची पसंती. पश्चिम बंगालमध्ये भाजपा 2/3 बहुमताकडे, तामिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा, केरळचा काँग्रेसकडे कल. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार तर राहुरीमध्ये अक्षय कर्डिले प्रचंड मतांनी विजयी. आणि पुणे महानगर विकास प्राधिकरणाचा अर्थसंकल्प आणि पंढरपूर विकास आराखड्याला राज्य सरकारची मंजुरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

दिशा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदे विषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबर वर तसेच www.teli-law.in या वेबसाइट वर माहिती मिळवू शकता. गल्ली गल्ली.

सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना

आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये सत्तांतर, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये विद्यमान सत्ताधाऱ्यांनाच मतदारांची पसंती। पश्चिम बंगालमध्ये भाजपा 2/3 बहुमताकडे, तामिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा, केरळचा काँग्रेसकडे कल। विधानसभा निवडणुकांच्या निकालातून संविधान आणि संविधानिक संस्थांचा विजय दिसून आल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार तर राहुरीमध्ये अक्षय कर्डिले प्रचंड मतांनी विजयी। आणि कर्जमाफीचं खोटं आश्वासन देणाऱ्या जाहिरातींपासून दूर राहण्याचं रिझर्व्ह बँकेचं आवाहन। आणि आता बातम्या विस्तारानं। देशातल्या 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळमधल्या मतदारांनी सत्तांतराला पसंती दिली आहे। आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये मात्र विद्यमान पक्षाकडेच मतदारांनी सत्ता कायम ठेवली आहे। आतापर्यंत आलेल्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला मोठा फटका बसला असून भाजपा 2/3 बहुमत मिळवेल असा कल आहे। भाजपाने यंदाच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली असून त्यांनी आतापर्यंत 111 जागांवर विजय मिळवला असून 95 जागांवर ते आघाडीवर आहेत। तृणमूल काँग्रेसच्या केवळ 44 उमेदवारांचा विजय घोषित करण्यात आला असून तृणमूलचे 37 उमेदवार आघाडीवर आहेत। 2021च्या निवडणुकीत शून्यावर पोहोचलेलं काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यंदा विधानसभेत प्रवेश करतील। काँग्रेसनं 2, माकपानं 1 जागेवर विजय मिळवला आहे। तामिळनाडूमध्ये अभिनेता जोसेफ विजय यांच्या TVK पक्षानं 66 जागा जिंकल्या असून ते 40 जागांवर आघाडीवर आहेत। सत्ताधारी द्रमुकनं 32 जागा जिंकल्या असून ते 28 जागांवर आघाडीवर आहेत। अण्णा द्रमुकचे 26 उमेदवार विजय झाले असून 21 जागांवर ते आघाडीवर आहेत। तसंच काँग्रेस 2 जागांवर विजय झाले असून 3 जागांवर त्यांचे उमेदवार पुढे आहेत। PMKचे 2 उमेदवार जिंकले असून 3 ठिकाणी ते आघाडीवर आहेत। तामिळनाडूमध्ये माकपाला 2, भाकपाला 2, भाजपाला 1, DMKला 1 जागा मिळाली आहे। केरळमध्ये माकप प्रणित LDFची पिछेहाट झाली असून काँग्रेस प्रणित UDFला स्पष्ट बहुमत मिळालं आहे। आतापर्यंतच्या हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेसचे 63 उमेदवार विजयी झाले आहेत। मुस्लिम लीगचे 22 जण विजयी झाले असून सत्ताधारी माकपने 26 जागा जिंकल्या आहेत। भाकपने केवळ 8, केरळ काँग्रेसचे 7, RSPचे 3 आणि भाजपाचे 3 उमेदवार जिंकले आहेत। आसाममध्ये मतदारांनी भारतीय जनता पार्टीवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे। आसाममध्ये भाजपानं 81 जागा जिंकल्या असून एका जागेवर ते आघाडीवर आहेत। काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर असून 12 जागेवर त्यांनी विजय मिळवला आहे। बोडोलँड पीपल्स फ्रंट 9 जागांवर विजय झाले असून एका जागेवर आघाडीवर आहेत। आसाम गण परिषदेनं 8 जागा जिंकल्या असून ते 2 जागांवर आघाडीवर आहेत। पुद्दुचेरीमध्ये NR काँग्रेस भाजपाच्या मदतीनं सत्ता स्थापन करेल हे स्पष्ट झालं आहे। आतापर्यंत झालेल्या कलानुसार NR काँग्रेसनं 10 जागा जिंकल्या असून 2 जागा

0: जागांवर आघाडीवर आहे तर भाजपानं 3 जागा जिंकल्या असून 1 जागेवर आघाडीवर आहे. द्रमुकने 5, AIDMKने आणि काँग्रेसनं 1 जागेवर विजय मिळवला आहे. TVK 2 जागांवर आघाडीवर असून 2 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत दिग्गज नेत्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख MK स्टॅलिन यांचा कोलातूर मतदारसंघातून दारुण पराभव झाला आहे. TVKचे VS बाबू यांनी त्यांचा 8,500 मतांनी पराभव केला. काँग्रेसचे आसाम प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांचाही 23,182 मतांनी पराभव झाला. जोरहाट मतदारसंघात भाजपाच्या जितेंद्रनाथ गोस्वामी यांनी त्यांचा पराभव केला. दुसरीकडे केरळमध्ये काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी 23,000 मतांच्या फरकानं विजय मिळवला. चेन्नीथला मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्यानं त्यांचा विजय महत्वाचा मानला जात आहे. देशातल्या 7 विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणीही आज झाली. त्यातल्या 5 जागा NDAला मिळाल्या आहेत. यात महाराष्ट्रातलं राहुरी, गुजरातमधलं उमरेठ, नागालँडमधलं कोरीडांग आणि त्रिपुरामधलं धर्मनगर या जागावर भाजपाने विजय मिळवला. कर्नाटकमधल्या दावणगिरी आणि बागलकोट इथं काँग्रेसचे उमेदवार जिंकले तर महाराष्ट्रात बारामती इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी विजय मिळवला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधानसभा निवडणुकीतल्या निकालांमुळे देशातली लोकशाहीच नव्हे तर संविधान जिंकलं आहे, संविधानिक संस्था जिंकल्या आहेत अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. याबद्दल त्यांनी निवडणूक आयोग, निवडणूक प्रक्रियेतले सर्व कर्मचारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचे आभार मानले आहेत.
1: आज का ये दिवस कई मायनों में खास है, विशेष है. ये देश के उज्ज्वल भविष्य की उद्घोषणा का दिन है. ये भरोसे का दिन है. भरोसा भारत के महान लोकतंत्र पर, भरोसा परफॉर्मेंस की पॉलिटिक्स पर, भरोसा स्थिरता के संकल्प पर, भरोसा एक भारत श्रेष्ठ भारत की भावना पर.
0: बंगालच्या जनतेनं घुसखोर आणि त्यांच्या समर्थकांना धडा शिकवला असल्याची प्रतिक्रिया भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विजयानंतर दिली. भाजपा बंगालच्या जनतेच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंगाल आणि आसाममधल्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. देशातल्या 78% भागावर आता भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार आहे असंही ते म्हणाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या निकालानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, द्रमुकचे प्रमुख MK स्टॅलिन आणि TVKचे प्रमुख अभिनेते विजय यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी विजय यांचं अभिनंदन केलं. केरळमध्ये काँग्रेस पक्षाचा विजय हा लोकशाही आणि संविधानाचा असून काँग्रेस पक्षाचा विचार आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर केरळच्या जनतेनं विश्वास व्यक्त केला आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. तर बंगालमध्ये भाजपानं लोकशाहीच्या मर्यादा आणि नियम धाब्यावर बसवले असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान राज्यातल्या सर्व कार्यालयांमधली कोणतीही फाईल किंवा कागदपत्र बाहेर नेली जाणार नाही, खराब होणार नाहीत याची काळजी घेण्याचे आदेश पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांनी सर्व विभागीय सचिव आणि कार्यालयीन प्रमुखांना दिले आहेत. दुसरीकडे भाजपाचा विजय स्पष्ट झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या राज्यभरातल्या कार्यालयामध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड सुरू केल्याचा आरोप तृणमूलने केला आहे. भाजपाने हा आरोप फेटाळला आहे. तर कोणत्याही पक्षाचा उमेदवार किंवा समर्थकांवर होणारे हल्ले रोखण्याचे निर्देश पोलीस आणि सुरक्षा दलांना दिल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. राज्यातल्या विधानसभा पोटनिवडणुकीत बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तर राहुरीतून भाजपाचे अक्षय शिवाजीराव कर्डिले विजय झाले आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांनी 2,18,969 मतं मिळाली. त्याखालोखाल न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे प्राध्यापक RY घुतुकडे यांना 935 मतं मिळाली. राहुरी विधानसभा मतदारसंघात अक्षय कर्डिले यांना 1,40,093 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना 27,506 मतं मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष चोळके यांना 5,690 मतं मिळाली. कर्जमाफी

असं आश्वासन देणाऱ्या खोट्या आणि बनावट जाहिरातींपासून दूर राहावं असं आवाहन रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं आहे. बँका आणि गैरबँकिंग वित्तीय संस्थांमधील कर्ज माफ केल्याचं आश्वासन देणं, कर्जमुक्त झाल्याचं प्रमाणपत्र देणं, या सर्वांसाठी शुल्क वसूल करणं यासाठी गोष्टी फसव्या आहेत, त्यांच्यापासून सावध राहण्याचं आणि पोलिसांकडे तक्रार करण्याचं आवाहन आरबीआयनं केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांचा सामना सुरू आहे. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 8 षटकात 1 बाद 123 धावा झाल्या होत्या. अटलांटिक महासागरात एका प्रवासी जहाजावर हंता विषाणूच्या संसर्गाचा उद्रेक झाल्यासंदर्भात आपलं स्थितीवर बारकाईनं लक्ष असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये सत्तांतर, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये विद्यमान सत्ताधाऱ्यांनाच मतदारांची पसंती. पश्चिम बंगालमध्ये भाजपा 2/3 बहुमताकडे. तामिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा, केरळचा काँग्रेसकडे कल. विधानसभा निवडणुकांच्या निकालातून संविधान आणि संविधानिक संस्थांचा विजय दिसून आल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार तर राहुरीमध्ये अक्षय कर्डिले प्रचंड मतांनी विजयी. आणि कर्जमाफीचं खोटं आश्वासन देणाऱ्या जाहिरातींपासून दूर राहण्याचं रिझर्व्ह बँकेचं आवाहन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

वाणी आकाशवाणी 1:05 हुए हैं। शुरू करते हैं कार्यक्रम सुहानी रात।

0: सगरे गाँव की गोरिया
1: कुछ मैं छोड़ रहा।

जरा आप मुस्कुराइए।

0: Swani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: आपण ऐकत आहात भक्ती संगीतावर आधारित सुरेल भक्ती संगीताने सजलेला वंदन हा कार्यक्रम. आजचा हा कार्यक्रम तुमच्यासाठी सादर करणार आहे मी तुमचा मित्र प्रणय. आणि मी एकटा नसणार आहे आजच्या कार्यक्रमात, माझ्यासोबत आपली एक मैत्रीण सुद्धा आहे.
2: नमस्कार मंडळी, मी तुमची मैत्रीण कल्याणी.
1: वंदन या कार्यक्रमाची सुरुवात करूया या भक्तिगीताने.

0: मंडळी, सकाळची ही वेळ आहे ना, ती एक अद्भुत शांतता घेऊन येते. म्हणजे गंमत पहा, बाहेर कितीही शांतता असली तरी आपल्या आत मात्र विचारांचा एक मोठा कोलाहल सुरू असतो.
1: आज ऑफिसमध्ये काय होईल? ती अडकलेली कामं मार्गी लागतील का?

0: भविष्यात काय वाढून ठेवलंय कोण जाणे.
1: या आणि अशा अनेक प्रश्नांचं ओझं आपण आपल्या डोक्यावरती घेऊन दिवसाची सुरुवात करत असतो. एकदा जपानमधल्या एका प्रसिद्ध झेन गुरूंना म्हणजेच नान इन यांना भेटायला एका विद्यापीठातील प्राध्यापक आला होता. तो स्वतःच्या ज्ञानाच्या आणि कर्तृत्वाच्या अहंकारामध्ये होता. गुरूंनी त्याला चहा दिला, ते त्याच्या कपात चहा ओतत राहिले. कप भरला तरीही ते ओततच राहिले. चहा बशीतून सांडून खाली ओघळू लागला. तो माणूस वैतागून त्यांना म्हणाला,
0: अहो गुरुजी, कप पूर्ण भरलाय, त्यात आता आणखी एक थेंबही मावणार नाही.
1: झेन गुरु शांतपणे हसले आणि म्हणाले,
0: तुमच्या मनाचंही अगदी तसंच झालंय. ते आधीच इतक्या विचारांनी, चिंतांनी आणि पूर्वग्रहांनी काठोकाठ भरलं आहे की त्यात नवा विचार, नवी शांती किंवा ईश्वराची अनुभूती कशी सामावणार. आधी तो रिकामा तर करा.
1: आजच्या या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात आपलंही अगदी असंच झालंय. आपण धावपळ इतकी आपली धावपळ इतकी वाढली आहे की आपण थांबणं विसरून गेलोय. भक्ती म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून दिवसातला हाच वेळ स्वतःच्या आतला कप रिकामा करण्याची प्रक्रिया आहे. स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची ही वाट आहे. आणि या वाटेवर आपल्याला सोबत करणारे एक अतिशय अर्थपूर्ण गीत ज्याचा शब्द न शब्द आपल्याला अंतर्मुख करेल.

0: देव अंतरी स्नानतो हे सत्य आपण ऐकतो, पण आपल्याला ते उमजतं तरी किती? खरं तर आपण आपला देह आणि आपलं मन या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या मानतो, पण जर नीट विचार केला तर देह हेच देवाचं खरं मंदिर आहे, नाही का? आणि या मंदिरात मूर्ती म्हणून कोण विराजमान आहे? तर आपला आत्मा. आजकाल आपण सगळेच माइंडफुलनेस किंवा प्रेझेंट मोमेंट मध्ये जगण्याबद्दल खूप वाचतो ऐकतो, पण आपल्या संत परंपरेनं शेकडो वर्षांपूर्वी हेच तत्वज्ञान अनुसंधान या शब्दातून सांगितलंय. आपण जे काम करतोय त्यात पूर्णपणे समरसून जाणं, ते काम प्रामाणिकपणे करणं, हीच तर देवाची खरी पूजा आहे, नाही का? देवळात जाऊन तासभर डोळे मिटून बसण्यापेक्षा आपलं रोजचं काम, मग ती नोकरी असो, घरकाम असो किंवा व्यवसाय, तो निष्ठेने करणं हे मोठं कर्म आहे. एकाना पौराणिक कथेचा संदर्भ मला इथे आवर्जून द्यावासा वाटतो. नारद मुनींनी ना एकदा भगवान विष्णूंना असं विचारलं,
1: या जगात तुमचा सर्वात मोठा भक्त कोण?
0: विष्णूंनी नारदांच्या हातात काठोकाठ तेल भरलेलं एक पात्र दिलं आणि सांगितलं,
1: हे घेऊन संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा कर, पण अट एकच, यातील तेलाचा एक थेंबही सांडता कामा नये.
0: नारद मुनी अतिशय काळजीपूर्वक प्रदक्षिणा करून आले. विष्णूंनी विचारलं,
1: प्रदक्षिणा करताना तू माझं नाव किती वेळा घेतलंस?
0: तेव्हा नारद ओशाळून म्हणाले,
1: देवा, माझं सगळं लक्ष त्या तेलाच्या पात्रावर होतं, त्यामुळे नाव घ्यायला विसरलोच.
0: तेव्हा विष्णूंनी हसून एका सामान्य शेतकऱ्याकडे बोट दाखवलं. तो शेतकरी दिवसभर उन्हातानात घाम गाळून राबत होता, पण तरीही कामाची सुरुवात करताना, जेवताना आणि झोपताना तो दररोज न चुकता देवाचं स्मरण करत होता. देव म्हणाले,
1: हा माझा खरा भक्त, कारण संसाराची जबाबदाऱ्यांची एवढी मोठी ओझी वाहतानाही तो माझं स्मरण करायला विसरला नाही.
0: श्रोते हो, आपल्यालाही संसार सोडून कुठंही जायचं नाहीये. या सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना फक्त आपल्या कामात तो प्रामाणिक भाव ठेवायचा आहे. हेच कर्माचं तत्वज्ञान किती सोप्या शब्दात आणि आर्तस्वरात यापुढच्या रचनेत गुंफलंय, ऐकूया.

0: स्वरांचा हा भारावलेला माहोल आपल्याला नकळत एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. अनेकदा आपण भूतकाळातील घटनांचं किंवा भविष्याच्या काळजीचं ओझं नाहक मनावर बाळगून असतो. त्यानं मला असं का म्हटलं, माझ्याच बाबतीत असं का होतं, हे प्रश्न आपल्याला पोखरत असतात. पण या अनावश्यक ओझ्यामुळे आपला आजचा आनंद हिरावला जातोय हे आपल्या लक्षातच येत नाही. एका आश्रमातील दोन संन्यासी नदी ओलांडून चालले होते. तिथे एक तरुण स्त्री उभी होती. तिला नदीची भीती वाटत होती. त्यातील वयस्कर संन्याशाने क्षणाचाही विचार न करता तिला उचलून खांद्यावर घेतलं आणि नदी पार करून पलीकडे सुखरूप सोडून दिलं. पुढे संन्यासी पुढे चालू लागले, पण दुसऱ्या तरुण संन्याशाच्या मनात काहूर माजलं होतं.
1: आपण संन्यासी आहोत, आपण स्त्रीला स्पर्श करता कामा नये, मग यांनी असं का केलं असेल?
0: अनेक तास उलटून गेले. शेवटी न राहून त्याने तो प्रश्न विचारलाच, पण त्यावर वयस्कर संन्यासी अत्यंत शांतपणे म्हणाला,
1: मित्रा, मी त्या स्त्रीला नदीच्या काठावरच सोडून आलो, पण तू मात्र तिला अजूनही तुझ्या डोक्यात वाहून नेतो आहेस.
0: ही कथा आपल्या मानवी मनाचं अगदी अचूक वर्णन करते. आपणही एखाद्याने केलेला अपमान, एखादी वाईट घटना, एखादं अपयश अनेक वर्ष डोक्यात वाहून नेत असतो आणि त्यामुळेच आपल्या मनाची शांती भंग पावते. मंडळी, भक्तीचा हा मार्ग सोडून देण्याचा मार्ग आहे. जो ईश्वरावर भार टाकून मोकळा होतो तोच खऱ्या अर्थाने हलका होतो. या मोकळ्या होण्याच्या भावनेला स्पर्श करणारं हे नितांत सुंदर गीत.

0: अनेकदा ना आपल्या आयुष्यात असा एक टप्पा येतो जेव्हा सगळं काही सुरळीत चालू असतं. भौतिक सुख असतात, घर गाडी सगळं असतं, तरीही आत कुठेतरी एक पोकळी मात्र जाणवत राहते. कशाची तरी कमतरता भासत असते, कस्तुरी मृगाची जणू काही आपली अवस्था असते. म्हणजे स्वतःच्याच नाभीमध्ये कस्तुरीचा सुगंध दडलेला असतो, पण तो मृग मात्र तो सुगंध शोधण्यासाठी रानोमाळ भरकटत असतो.
1: शांत व्हावं अशा वेळी आणि करावं केवळ नामस्मरण.